सुप्रभात श्रोतेहो, 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन ए आर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी गौरी जोशी स्वागत करते. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ, शके 1948, 5 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं वीणा चिटको यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, आपण ऐकता आहात कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वरांची रचना आपण ऐकलीत, गायली होती लता मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे गीत.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मोहम्मद अझीज यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, मोहम्मद अजीज यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलत. या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 5 जून. आजच्या या दिवशी कोणत्या खास गोष्टी घडल्या ते जाणून घेऊया. 1952 साली या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठानं डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. 1955 साली या दिवशी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या संस्थेतून पहिली तुकडी शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर पडली. 1975 सुएस कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1967 अरब इस्रायल युद्धापासून 8 वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती. 1980 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. 5 जून 1994 या दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद 501 धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
1: Well, this is a case when the statistics are capable of doing justice. This is the astonishing roll of honor.
0: याआधीचा 499 धावांचा विक्रम पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मद यांच्या नावावर होता. 5 जून हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1723 स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म, हार्मोनियम वादक अभिनेते आणि संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म 1881 साली या दिवशी झाला.
2: सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे, सत्व पालन हा बाण आहे.
0: हार्मोनियम या साथीच्या वाद्याला टेंबे यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पहिल्या मराठी बोलपटाचे ते संगीतकार होते.

1883 ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचा जन्म. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म 1908 साली या दिवशी झाला. 5 जून 1950 या दिवशी रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म झाला. 1977 साली सुप्रसिद्ध कुस्तीगीर सतपाल यांना पराभूत करून हरिश्चंद्र बिराजदार प्रकाश झोतात आले होते. 2006 साली त्यांना भारत सरकारनं ध्यानचंद पुरस्कार दिला. 1961 साली या दिवशी प्रसिद्ध टेनिसपटू रमेश कृष्णन यांचा जन्म झाला. 80च्या दशकात 3 ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपउपांत्य फेरीत त्यांनी धडक मारली होती. 1989च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रमेश कृष्णन यांनी त्यावेळच्या जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅट्स विलँडर याला हरवलं होतं. पाच जून हा स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे शाहू महाराज भोसले यांचं निधन 1999 साली या तारखेला झालं.

0: अभिनेते आणि अमेरिकेचे 40वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचं निधन 2004 साली या तारखेला झालं. 1981 ते 1989 अशी 8 वर्ष त्यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं.
1: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत चिंतन. आजचा विषय मूल्य. लेखन नवेंदू मराठे यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
3: संत तुलसीदास म्हणतात, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. वचन किंवा दिलेल्या शब्दाचं मोल किती अनन्यसाधारण असतं याचं दर्शन हे शब्द आपल्याला घडवतात. प्राण गेला तरी शब्द खाली पडणार नाही, वचनाचा भंग होणार नाही, ते पूर्णच होणार असा बुलंद भरवसा हे शब्द देतात. दिलेला शब्द पाळण्याची बांधिलकी किती पराकोटीची असू शकते याचं हे उत्तम उदाहरण. वचनाचं पालन किंवा त्यासारख्या अनेक मूल्यांची देणगी अनेक कथागोष्टींमधून आपल्याला लाभलेली आहे. यासारखी अनेक मूल्ये आपलं जीवन समृद्ध करत असतात. कसं जगायचं यासाठी प्रत्येक व्यक्तीचे काही मापदंड असतात, काही तत्व असतात. अशा काही तत्वांचं एक कुंपण प्रत्येकानं आपल्या भोवती घालून घेतलेलं असतं. त्या कुंपणाच्या बाहेर सहसा ती व्यक्ती पाऊल टाकत नाही. आयुष्यात आपण जे वागतो किंवा जे निर्णय घेतो ते आपण जोपासलेल्या मूल्यांवर आधारित असतात. सामान्यपणे सचोटी, चारित्र्य, निर्लोभीपणा, औदार्य, सहिष्णुता, मैत्री, दयाभाव, निष्ठा अशा अनेक गोष्टींकडं आपण जीवनातली मूल्ये म्हणून पाहतो. आपल्या आयुष्याची लक्ष्मण रेषा अशा अनेक मूल्यांनी तयार झालेली असते. ही अर्थातच सकारात्मक म्हणावी अशी मूल्ये आहेत. परंतु अहंकार, कृपणता, लोभीपणा अशी काही नकारात्मक मूल्येही जगात आहेत. अनेक माणसांचं आयुष्य अशा नकारात्मक मूल्यांनीही घडलेलं असतं. नकारात्मक असली तरी ती बाळगणाऱ्या व्यक्तींसाठी ती मूल्येच असतात. सारांश इतकाच की जगातल्या प्रत्येकाचा जीवन प्रवास अशा अनेक मूल्यांच्या आधारानं होत असतो. जीवनात कुठलंच मूल्य नाही असं सहसा कधी घडत नाही. किंबहुना कुठल्याही तत्वाचं पालन न करणं हेही एक तत्व असू शकतं. परंतु मूल्ये म्हणून अशा नकारात्मक गोष्टींचा विचार केला जात नाही. मूल्य म्हणजे विश्वास, मूल्य म्हणजे जीवनात जोपासलेल्या श्रद्धा. अनेक लहान लहान गोष्टींमधूनही मूल्यांचं दर्शन घडत असतं. दुसऱ्याकडून वाचायला आणलेलं पुस्तक वाचून वेळेत परत करणं हे देखील मूल्यच आहे. रिक्षात विसरलेली एखादी बॅग जेव्हा एखादा रिक्षाचालक त्या प्रवाशापर्यंत पोहोचवतो तेव्हा त्यानं जपलेल्या सचोटीचं दर्शन आपल्याला घडतं. मूल्यांचा अंगीकार करताना प्रसंगी शारीरिक, आर्थिक वा मानसिक त्रास होतो, परंतु त्यातून मिळणारं समाधान अमूल्य असतं. याची उदाहरणं अनेक देता येतील. कशाचीही अपेक्षा न करता मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करणं हे देशभक्तांचं ध्येय होतं. या ध्येयासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. राष्ट्रप्रेम हे मूल्य त्यांच्यासाठी सर्वोच्च होतं. मूल्ये जशी स्वतःला घडवतात तशी ती समाजही घडवत असतात. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींनी समस्त देशवासियांना सप्ताहात एक दिवस उपवास करण्याचं व्रत करायला सांगितलेलं होतं. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अन्नधान्य कमी पडू नये म्हणून हा उपवास होता. या उपवासाचं पालन त्यांनी स्वतःपासून सुरू केलं. भुकेल्याला आपल्या घासातला घास द्यावा ही आपली संस्कृती आहेच. परंतु या संस्कृतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्यांनी थेट राष्ट्रकार्यासाठी जोडून घेतलं. एखादी मौल्यवान वस्तू आणि मूल्ये यांच्यात फारसा फरक पडत नाही. फरक

0: इतकाच की मौल्यवान वस्तू डोळ्यांना दिसते, मूल्य दिसत नाहीत. त्यांचं दर्शन माणसाच्या वागणुकीतून घडतं. तिजोरीत ठेवलेल्या मौल्यवान वस्तू एक वेळ चोरीत जाऊ शकतात, परंतु मनात जतन करून ठेवलेली मूल्ये चोरीला जाण्याची भीती नसते. कधीकधी एखाद्या व्यक्तीला जपलेल्या मूल्यांना नाईलाजास्तव तिलांजली द्यावी लागते. त्याची कारणं वेगळी असू शकतात, परंतु आयुष्यभर जपलेली मूल्ये जेव्हा सोडून द्यावी लागतात तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना भयंकर असतात.
1: श्रोतेहो, मूल्य या विषयावर चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं नवेंदू मराठे यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी गौरी जोशी. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात खरीप हंगामातील भाजीपाला याविषयी माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

सकाळी 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. सकाळी 8:15

आयोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल, 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:15 वाजता प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया, सुगम संगीताचा आनंद घेऊ शकाल 8:20. आज 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. सादर करते विनोद गवळी, निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. आज 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम, संकलन आणि निवेदन गौरी जोशी यांचं. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे कवयित्री शांता शेळके यांच्यावर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 5:02 सुरुवात होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेला, यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं. आजचा विषय जागतिक पर्यावरण दिन, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा, काही गझल आपण ऐकू शकाल 6:40. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर इथल्या अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे यांची मुलाखत आणि त्यानंतर म्हैस पालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट वाळेवाडी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे प्रगतिशील पशुपालक सतीश वसंत सानप यांची मुलाखत, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. 9:00 सुहाना सफर हा कार्यक्रम, संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 9:30 लोकनाट्य कलियुगाचा वारा, सादर करते शाहीर बाबूसिंग राजपूत आणि सहकारी. रजनीगंधा कार्यक्रम 10:00, 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका महिला सशक्तीकरण आज 5 याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज खरीप हंगामातील भाजीपाला याविषयी माहिती. वाचक स्वर सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण भाजीपाला पिकांची लागवड खरीपात, रब्बीत आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात करत असतो. खरीप हंगामात प्रामुख्यानं पावसाच्या आधारानं वांगी, पडवळ, दोडका, मिरची, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, घेवडा, तांबडा भोपळा, भेंडी, टॉमॅटो, पालक, मेथी, शेपू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड आपण करत असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड आपण करावी. त्यानंतर सुधारित जाती, ओलिताची सोय, बाजार आणि वाहतुकीची सोय या गोष्टी देखील आपण पाहाव्यात. उत्तम निचऱ्याची, मध्यम आणि खोल पोयट्याची जमीन भाजीपाला पिकांसाठी निवडावी. पाणी साचणाऱ्या आणि मुरमाड जमिनीत भाजीपाला पिकं घेऊ नयेत. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शुद्ध आणि जातीवंत बियाणं वापरावं. खरीपातल्या भाजी

0: जी पाल्यांपैकी घेवडा, दुधी भोपळा तसंच सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या बियांची कायम जागी लागवड करावी. पण टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, कांदा यांसारख्या भाज्यांची पहिल्यांदा रोपं तयार करावीत. चांगली निरोगी सशक्त जोमदार रोपं तयार करून त्यांची पुनर्लागण करावी. 4 ते 6 आठवड्यात भाजीपाल्याची रोपं पुनर्लागणीसाठी तयार होतात. गादी वाफ्यावरून रोपं उपटण्यापूर्वी वाफ्याला 1 दिवस अगोदर पुरेसं पाणी द्यावं. रोपांची पुनर्लागण संध्याकाळच्या वेळी अगर ढगाळ वातावरणामध्ये करावी. फळवर्गीय भाजीपाल्यांपैकी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कांदा यांची लागवड सरी वरंब्यावर करावी. खरीप हंगामातील भाजीपाला पिकांसाठी बाजारात वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. त्यांची लागवड करून आपण भाजीपाला पिकांमधून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. वेलवर्गीय भाजीपाल्यांपैकी दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोहळा, कारली, तोडका या भाज्यांची लागवड जून जुलै या महिन्यांमध्ये करावी. ही लागवड अळी किंवा सरी वरंब्यावर करता येते. यापैकी कारली, दुधी भोपळा हा मंडपावर घेतल्यास उत्पादन चांगलं मिळतं. याशिवाय गवार आणि घेवडा या लवकर येणाऱ्या शेंगवर्गीय भाज्यांची लागवड खरीप हंगामात करता येते. शेतकरी बंधू भगिनींनो, भाजीपाला पिकाखालचं क्षेत्र हे तणमुक्त असावं. किडी आणि रोगांचं नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक आणि मित्र कीटकांचा वापर करावा. गरज असेल तेव्हाच रासायनिक औषधांचा वापर करावा. बाजारात चांगला दर मिळण्यासाठी भाजीपाला पिकांची योग्य वेळेत काढणी करावी. शक्यतो आपण पिकवलेला भाजीपाला हा आपण स्वतः विकण्याचा प्रयत्न करावा. अगर शेतकरी गटानं किंवा समूहानं देखील ग्राहकांपर्यंत माल पोहोचवता येतो. अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन करून खरीप हंगामात भाजीपाला पिकांचं उत्पादन आपण घेऊ शकतो आणि चांगले पैसे देखील त्यातून मिळू शकतात.
1: खरीप हंगामातील भाजीपाला याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वरता सोमनाथ काणके यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: शंभर.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्या, सकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
7: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
6: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.
8: श्रोते हो, नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य

0: आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवं हवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषत उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषत गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. सादर करत होते धीरज कुंडलिक केदारी, निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.

0: 100° मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर हा कार्यक्रम.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
2: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती.
3: सौर संस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात.

0: पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता.
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखिंडीकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार् ड, अहिल्यानगर. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक प्रदीप पेंढारे.
10: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
11: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
12: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
11: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
12: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
11: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. अहिल्यानगर दिनांकमध्ये सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत प्राजक्ता तनपुरेंची बिनविरोध निवड. बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्पाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान. कुकडीचं आवर्तन पिण्यासाठी असल्याने अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार. पुस्तकांचं गाव उपक्रमाचं प्रभावी नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना. आणि आकाशवाणी ऍट

0: 90 उपक्रमात अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न. घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ अहिल्यानगरसाठी दाखल अर्जांच्या काल माघारीच्या दिवशी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण ससाणे, अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ, शेवगावचे कमलेश गांधी यांनी सुरुवातीला अर्ज मागे घेतले. श्रीगोंद्याचे दत्तात्रय पानसरे यांच्या अर्जाबाबत नाट्यमय घडामोडीनंतर माघारीचा निर्णय जाहीर झाला. याचवेळी भाजपकडून नामनिर्देश दाखल केलेले प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. अहिल्यानगर शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे बुरुडगाव इथल्या महापालिकेच्या कचरा डेपोवरील सौर ऊर्जा प्रकल्पाला फटका बसला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे 500 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली. कुकडीचं आवर्तन फक्त पिण्यासाठी असून या पाण्याचा वापर जपून करावा. तसंच कर्जत तालुक्यातील एकूण 12 तलावात शासन आदेशानुसार पाणी सोडण्यात आलं असून त्याचा कोणीही उपसा करू नये. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुस्तकांचं गाव विस्तार योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठक झाली. या महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचं सुसूत्र नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आकाशवाणी ॲट 90 उपक्रमाअंतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा काल उत्साहात पार पडली. यावेळी संज्ञापन अभ्यास विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी उपक्रमाबद्दल प्रास्ताविक केलं. कार्यक्रम प्रमुख मुजम्मिल पटेल यांनी आकाशवाणीनं बदलत्या काळानुसार समाज माध्यमांचा वापर, ॲपवरून प्रसारण, पॉडकास्ट, वेव्ज, OTT प्लॅटफॉर्म यांची माहिती दिली. संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख प्राध्यापक संदीप गिरे, डॉ बापू चंदनशिवे, प्राध्यापक अभिजित गजभिये आणि प्राध्यापक श्वेता बंगाळ उपस्थित होते. प्राध्यापक गिरे यांनी आकाशवाणी आणि समस्त भारतीयांचं घट्ट ऋणानुबंध गेल्या 9 दशकांपासूनचे आहेत याचं उपस्थितांना स्मरण करून दिलं. विजेत्या स्पर्धकांना आकाशवाणीच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. अतुल सातपुते, वृषाली घनवट, भारती कुलकर्णी, शीतल ठोंबरे आणि प्राची वाडेकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंची बिनविरोध निवड. बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्पाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान. कुकडीचं आवर्तन पिण्यासाठी असल्याने अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार. पुस्तकांचं गाव उपक्रमाचं प्रभावी नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना. आकाशवाणी ॲट 90 उपक्रमाअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न. याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:14 झालीयेत. ऐकूयात आजचा सुविचार. पर्यावरण रक्षणाची धरूया कास, तरच होईल मानवाचा विकास. श्रोतेहो, आज जागतिक पर्यावरण दिन, त्यानिमित्ताने निसर्गाच्या देणगीचा सन्मान करूया आणि पर्यावरणाचं संवर्धन करूया.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची.

0: लाइट कैमरा
1: रोलिंग
0: एक्शन.
2: श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्स वर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात.
3: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
2: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
3: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
2: सुहाना सफर.
3: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी.
4: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 वाजता अवश्य ऐका कार्यक्रम सुहाना सफर. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
3: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
7: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
3: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
7: शब्द तरंग, स्नेह संवाद,
3: आहार विहार,
7: अर्थ जगत,
3: सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
7: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
7: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्झ.

स्वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. सहा मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड भंडारा गोंदिया अमरावती धाराशिव लातूर बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून

0: हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठा अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्या मध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केलाय. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिलाय. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्द सुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: शंभर.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. श्रोतेहो, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं रिक्त जागांसंबंधीचं हे निवेदन आहे. पीएम श्री केंद्रीय विद्यालय

0: क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरता पालक आपले अर्ज PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर इथे कार्यालयीन वेळेमध्ये जमा करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या मंगळवारी सकाळी 8:40 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.
3: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती

0: माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालयं आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचे याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं की त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत, हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
0: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
1: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहीत नाहीये, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे

0: आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काय आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय. सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती

0: महत्त्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
1: बरोबर आहे मॅडम. तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाही आहे, आरोग्य विभागाचा नाही आहे. तर याच्यामध्ये एक तर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक, झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत, आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा, आणि

0: स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखाद्या विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं, तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो, खरंय सर. तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आता आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटी
1: श्रोत्याहो दिलखुलासा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला नेहमी या कार्यक्रमातनं मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: डॉक्टर सुरेश सर, उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बाहेर आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळे त्रास आपल्याला होतात, त्याच्यामध्ये मूत्रविकार किंवा किडनी रिलेटेड पण अनेक विकार आपण बघतो, त्याबद्दल आज जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी लोकांनी.
4: अगदी फारच महत्वाचा प्रश्न आहे. उन्हाळा येऊही घातलाय आणि तुम्ही म्हटला तसं की ह्या सीझन मध्ये मूत्रविकारचं प्रमाण खूपच वाढतं आणि अनेक त्रास

0: उद्भवू शकतात. तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ज्याला आपण म्हणतो, यासाठी आज आपण सचिन सरांना विचारूयात की काय काळजी घेतली पाहिजे, काय रोग होऊ शकतात.
1: उन्हाळ्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे डिहायड्रेशन.
2: अच्छा.
1: स्वेटिंग खूप होतं, घाम खूप येतो आणि त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी पिण्याचं प्रमाण ते कमी असतं आणि त्याच्यामुळे मूत्रविकाराचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट सर्वात जास्त उन्हाळ्यामध्येच येतं.
2: ओके.
1: जसे की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड लघवी तयार होते आणि तसेच लघवीला जळजळ होणे हे खूपच कॉमनली बघितलं जातं उन्हाळ्यामध्ये. लघवीच्या वाटेचे इन्फेक्शन ज्याला आपण युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो ते खूप कॉमनली आढळलं जातं. तसेच किडनी स्टोन किंवा किडनीचे मूत्रमार्गातले स्टोन याचं प्रमाण पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं.
2: अच्छा. याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले मूत्रविकार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल.
1: उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे. तसेच पाणी सकाळी एकदा पाणी प्यायला आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी प्यायला असे न करता रेग्युलर इंटरवल्समध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे.
2: ओके.
1: लघवी आपली पाण्यासारखी क्लिअर होणं हे आपलं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य आहे याचा एक द्योतक आहे.
2: अच्छा.
1: त्याच्यामुळे जर डार्क कलरची लघवी होत असेल तर याचा अर्थ आपलं पाणी पिण्याचं प्रमाण
2: कमी होत आहे.
1: तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात, जसे की लिंबू सरबत असेल किंवा संत्री, मोसंबी, पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तसंच किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे कमी होतं.
2: अगदी.
1: बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरून येतो, खूप गरम झालेलं असतं, घाम आलेला असतो आणि आपण येतो आणि फ्रीजमधलं थंड पाणी काढतो किंवा कुठल्या तरी कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं हे शक्यतो जेव्हा टाळावं, कारण की त्यामुळे सुद्धा स्टोन्स होऊ शकतात किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं. जे नैसर्गिक ज्युसेस आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जसं कलिंगड असेल, संत्री, मोसंबी, लिंबू सरबत म्हणा, शाळ म्हणा, हे जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपल्या शरीराला फायद्याचं आहे.
2: नक्कीच. डॉक्टर सुरेश सर, शेवटची टिप तुम्ही काय द्याल?
0: जसं डॉक्टर सचिनने सांगितलं, किडनीचं जीवन हे जीवन म्हणजे जल, त्याच्यामुळे त्याचं जास्त जास्त प्रमाणात उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जे घ्याल ते हेल्दी घ्या, पाणी जास्त प्या आणि ज्युसी फ्रूट्स जास्त खा असं सरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही स्वतःला उन्हाळ्याच्या विकारांपासून वाचवू शकता. याबद्दलचाच हा सगळा एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि छान अशा माहितीसाठी नक्की ऐका आमचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
2: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:45 आणि 46 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत

0: त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोतेहो वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
1: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं, त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाही, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारणं बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत, म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत आहे. म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे, म्हणजे ते एक सिम्प्टम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही, ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंट मध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात. त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता पण असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंट मध्ये खडे विरघळतात असं नाहीये. पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात, ते कायमस्वरूपी थांबायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणले की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
0: नक्कीच, म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोतेहो वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:50 आणि 53 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
0: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
0: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जात

0: नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
1: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस दळण, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
0: बरोबर,
1: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-8942-96, 8448-8442-96, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
0: सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
1: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की हे ऍसिडिटीमुळे आहे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडस आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचनसंस्थेत कोणते बिघाड आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केले होते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येण्यासारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-8442-96, 8448-8442-96, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
0: वेळ झाली इथेच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आपण ऐकलात. आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 7:56 आणि 10 सेकंद झाली आहेत.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232 29 29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02-41-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
9: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
9: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
10: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
11: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89-999-84-165.
12: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतात. दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात मात्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तर ह्या सगळ्या कारणांमुळे लाईफस्टाईल चेंजेस झाल्यामुळे स्टमकचे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि त्या नॉनव्हेजमध्ये खास करून रेड मीट, मटण वगैरे, तर ते त्याच्यामुळे पण हा पोटाचं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि त्याला बाकी कारण कॉमन हे जे अल्कोहोल, दारू म्हणा किंवा सिगरेट स्मोकिंग, हे तंबाखू, हे कारण तर इनडायरेक्टली कारणभूत आहेतच, हे रिस्क फॅक्टर आहेतच, पण लाईफस्टाईल चेंजेसमुळे पण हे कॅन्सर होतात. तर आपल्याला ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.
1: रुग्णाला कॅन्सर झालाय पोटाचा हे कसं समजतं?
0: तर ह्याचे वेगवेगळे लक्षणं आहेत. खास करून म्हणजे आपल्याला एखाद्या उलटीमधनं जर रक्त आलं, तर आपल्या पेशंटला जर उलटी झाली आणि उलटीमध्ये रक्त जास्त आलं, लाल कलर, एकदम फ्रेश ब्लड, तर मग आपण समजायचं की काहीतरी गडबड आहे, अल्सर आहे किंवा पोटाचा अल्सर झाला किंवा कॅन्सर झाला, दोनपैकी एक. तर लगेचच तुम्ही कॅन्सर तज्ज्ञांना, एमसीएच कॅन्सर सर्जनना दाखवायला पाहिजे. म्हणजे ते एंडोस्कोपीनी तपासणी करायला लागते, दुर्बिणीद्वारे पोटात बघतात की कुठं काय अल्सर आहे का, कुठे काही गाठ वाटते का, तर मग त्याची बायोप्सी घेतली जाते.
1: अच्छा.
0: आणि मग त्यातनं आपल्याला कळतं की कॅन्सर आहे की नाही. आणि दुसरं एक सिटी स्कॅन, पण हे सिटी स्कॅन आणि एंडोस्कोपी करायचं ते कॅन्सर तज्ञ ठरवणार. पेशंटला कसं कळणार की रक्त उलटी वाते जर रक्त पडलं, वजन कमी झालं, जेवण जात नाहीये पण भूक लागत नाहीये, किंवा जेवण जात आहे पण खाल्लं की लगेच उलटी बाहेर येते, तर हे सगळे लक्षण आहेत. असं जर यातलं एक जरी लक्षण आढळलं तर लगेचच तुम्ही कॅन्सर तज्ञांना दाखवा, एमसीएच कॅन्सर सर्जनला दाखवा, जेणेकरून ते तपासण्या करतील एंडोस्कोपी किंवा सिटी स्कॅन, त्याच्यामुळे आपल्याला कळेल की काही गाठ आहे का नुसतं अल्सर आहे.
1: बरोबर. पण मग यावर पोटाच्या कॅन्सरवर उपचार काय काय आहेत?
0: तो उपचारांमध्ये सगळ्यात पहिले एकदा तपासणी झाली, बायोप्सी झाली, कन्फर्म झालं की कॅन्सर आहे, तर त्याच्या उपचारांमध्ये किमोथेरपी आहे आणि सर्जरी आहे मेनली.
1: अच्छा.
0: तर त्याच्यात जर गाठ एकदमच छोटी असेल, एकदम T1N0 असेल, तर एंडोस्कोपीद्वारे T1A म्हणजे सब म्युकोझा फक्त एकदम वरच्यावर असेल, 0.5 mm, 0.5 cm म्हणजे 5 mm, तर मग ती आपल्याला एंडोस्कोपीद्वारा काढता येते. पण जर ती त्याच्यापेक्षा थोडी जरी मोठी असेल, 1 cm, 2 cm, 3 cm, T1, T2, N1, N2 म्हणजे नोड जर असतील आणि ती गाठ पण थोडी मोठी असेल, 2-3 cm, तर मग स्टेजिंग नुसार ती जर 2-3 stage असेल तर आपल्याला ऑपरेशन मोठं करायला लागतं. म्हणजे पोटाचा तेवढा जिथं ती गाठ आहे तेवढा भाग काढून राहिलेलं चांगलं पोट एकमेकांना जोडायला लागतं, टाके घालून. अनेस्टोमोसिस म्हणतात त्याला, गॅस्ट्रेक्टॉमी आणि अनेस्टोमोसिस करायला लागतं. पण जर ती गाठ खूपच मोठी असेल, 5 cm मोठी आहे, किंवा त्याच्या स्टमकच्या भोवतीचे लिम्फ नोड आजूबाजूला थोडी पसरली आहे आणि एखाद्या रक्तवाहिनीला दाबतीये किंवा चिटकली आहे, तर मग त्यावेळी आपल्याला पहिले किमोथेरपी द्यायला लागते. तर ऑपरेशनच्या आधी कमीत कमी 3-4 किमोथेरपी द्यायला लागतात. त्या 3-4 किमो नंतर ती गाठ जर खूप मोठी असेल तर ती हळूहळू कमी व्हायला लागते, श्रिंक व्हायला लागते. त्याच्यानंतर मग ते ऑपरेशन सक्सेसफुली आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि मग ती गाठ पूर्ण काढतो, स्टमक एकांना जोडतो, आणि ऑपरेशन नंतर मग परत राहिलेल्या 3-4 किमोथेरपी, म्हणजे टोटल 7-8 किमोथेरपी द्यायला लागतात.
1: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 8:20 आणि 26 सेकंद झालेली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत थोड्याच वेळात.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
5: तू आहेसच विसरभोळी.
6: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
4: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
6: आभा?
4: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
7: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली?

0: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधादे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
3: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 7400 48 40 88.
4: 7400 48 40 88.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
6: श्रोते हो, ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची

तेव्हा श्रोते हो, आवश्यिका फोन गाणी कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे कवयित्री शांता शेळके यांच्यावर. संकलन आणि निवेदन गौरी जोशी यांचं. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सादर करते विनोद गवळी आणि निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

0: 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या

विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीने घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगडी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत UK विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 ही निवडणूक येत्या 18 होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशासकीय

शिक्षण विभागाने दिले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4-5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2-3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
2: शब्द
1: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
3: शब्द

0: सादर करते सूरज गोरे
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत.

वृक्षवेलींना बहर यावा. मी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्गचक्राची अनियमितता आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादिकाळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला. त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या कीर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाक

माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेच येतो पावसाळा तसं नेमेच येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे. झाडांची निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिस्थिती

संस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य दोन घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळ गाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमाऊल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त उरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो. त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं. हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:58 आणि 29 सेकंद झालेली आहेत.
3: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
4: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
3: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
4: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
3: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: तेव्हा श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया, वृक्षारोपण करूया, वृक्षाचं संवर्धन करूया.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. ऐकणार आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
5: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले हसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ते माझे घर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीत आहे रवींद्र भट यांचं आणि गीताला संगीत दिले सुधीर फडके यांनी.

श्रोतेहो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ते माझे घर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रवींद्र भट यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रम आता ऐकूयात। सुधीर वडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं भिंतीला कान असतात या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं।

0: भिंतीला कान असतात या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
0: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
0: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात राम राम गंगाराम या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. दादा कोंडके यांच्या गीताला संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं राम राम गंगाराम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं दादा कोंडके यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलंय एन दत्ता यांनी.

0: बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी हा कार्यक्रम अवश्य ऐका आज सकाळी 10 वाजता.

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. जय

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 7:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अगदी जगभरात कुठेही. शंभरांश 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आज
1: श्रोत्या हो, विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. ऐकणार आहोत फोन गाणी, हा फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत फोन गाणी, हा फोन इन कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या फोन गाणी या कार्यक्रमामध्ये मी गौरी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उद्या 6 जून कवयित्री शांता शेळके यांचा उद्या स्मृतिदिन, आणि त्या निमित्ताने आजच्या फोन गाणी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांची तुमच्या आवडीची गाणी ऐकणार आहोत. एक प्रतिभासंपन्न कवयित्री, त्याचबरोबर प्राध्यापिका, लेखिका, बालसाहित्यिका, पत्रकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच कवयित्री शांता शेळके. पाहुयात पहिले श्रोते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले कोण आहेत ते. हॅलो, फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. कोण बोलताय?
1: मी मधुकर भाले बोलतो, आयला नगर मधून.
0: बोला, कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. काय सांगाल शांता शेळके यांच्याबद्दल?
1: शांता शेळके सर्वव्यापी कवयित्री शांता शेळके,
0: बरोबर,
1: सर्व सरस्वतीचे वरदान असलेल्या समर्थ लेखणीतून शांताबाईंनी मराठी साहित्यातील काव्य प्रकार

0: इतका समृद्ध केला तेवढाच उत्कृष्ट आणि भुसपटपणे त्यांनी भावगीत बालगीत भक्तिगीत आणि तसेच
1: नाट्यगीत
0: नाट्यगीत कोळीगीत हे लिहिले.
1: खरे चित्रपट गीत सुद्धा आहेत काही त्यांची?
0: हो पुष्कळ चित्रपट सुद्धा आहे, पुष्कळ त्यांनी गाणी लिहिलेली आहे. आणि मॅडम तसे त्यांनी कोळीगीतांना त्यांनी फक्त त्या प्रदेशापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
1: बरोबर. आज कार्यक्रमामध्ये गाणं कोणतं ऐकायचंय?
0: गाणं जाते मी सांगतो, जीवन गाणे गातेच जावे झाले गेले विसरून जावे.
1: खूप सुंदर गीताची पसंती आपण कळवलेली आहे.
0: जीवन जगण्याचा मंत्र देणाऱ्या शांताबाईना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्रिवार वंदन.
1: अगदी धन्यवाद.

0: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून.
1: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत.
0: खर तर शांता शेळके म्हटलं की कवयित्री, लेखिका, भाषांतरकार, बालसाहित्यकार म्हणून त्यांनी जी एक ओळख निर्माण केलेली आहे
1: बरोबर.
0: ती आस्थागायत सध्याच्या नवयुगात देखील एक साहित्य सौरभ कसं टिकवलं जाऊ शकतं आणि त्याचा सुगंध आपण कसा घेऊ शकतो रसिक म्हणून, याचं एक उत्तम द्योतक आहे असं मी म्हणेन.
1: अगदी बरोबर.
0: शांताताईंचं लहानपण खेडमंचर सारख्या भागात गेलं आणि तिथल्या नद्या, नाले, ओढे, निसर्ग याचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर आपल्याला जाणवतोच आहे.
1: अगदी अगदी.
0: वडिलांच्या बदल्यांमुळे त्यांना गावं बदलावी लागली अर्थातच.
1: बरोबर.
0: पण त्यांनी जे काही साहित्य निर्मिती केलेली आहे त्या काळात अजिबात सोपं नव्हतं.
1: खरंय. बरोबर. आणि रवींद्रजी बघा, आपल्याला शांताबाईंवर त्यांच्या आईच्या मृदू स्वभावाचं, नंतर आईला चित्रकलेची आवड होती, आईला वाचनाचं वेड होतं, ते सगळे संस्कार शांताबाईंवर लहानपणापासून झाले. बरोबर. आणि आजोळी जेव्हा त्या जायच्या तर तेव्हा पारंपरिक गीतं, ओव्या, श्लोक हे त्यांच्या कानावर पडायचं. हा, तेव्हापासून त्यांची कवितेची आवड, वाचनाची आवड ही वाढत गेली, रुजत गेली.
0: नक्कीच. आणि तुम्ही आता जो उल्लेख केला ना ओव्या वगैरे पारंपरिक, तर रानजाई ही मालिका त्यांची दूरदर्शनची खूप गाजली होती. त्यामध्ये ग्रामीण लोकसाहित्य, ओव्या, ग्रामीण महिलांचं भावविश्व,
1: बरोबर,
0: हा कार्यक्रम मी नक्कीच तेव्हा पाहत असतो. त्या देखील जागृत झाले. आणि
1: तर कार्यक्रमामध्ये आज गाणं कुठलं ऐकूयात?
0: मला शालू हिरवा पाचनी मडवा

0: वेणी ती पेढी गाला हे उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत होतं. त्याने मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलंय. या गीतामध्ये विवाहामध्ये नववधूच्या मनात आपल्या विवाहाबद्दलच्या आपल्या वराबद्दलच्या भावना समर्पक रीतीने मांडल्या गेल्या. तर हे माझ्या आवडीचे गीत आपण ऐकवावं आणि शांताताईने या निमित्ताने आपण आदरांजली अर्पण करू.
1: अगदी अगदी भावपूर्ण आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: मी शुभांगी खातेकर बोलते.
1: फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. बोला.
0: आज शांता शेळके विषयी खूप त्यांनी गाणे चांगले लिहिले.
1: बरोबर.
0: मला त्यांचं एक गाणं ऐकायचं होतं, दाटून कंठ येतो.
1: अष्टविनायक या चित्रपटातलं अतिशय सुंदर असं गीत आहे. अजून काय सांगता येईल शांता शेळके यांच्याबद्दल? बघा, अनेक श्रोत्यांनी वेगवेगळी गाणी सांगितलेली आहेत, पण हे गाणं जे आहे तर एका वडिलांच्या हृदयामधली भावना जी आहे की आपल्या मुलीला सासरी पाठवतानाची, तर ती याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि शांता शेळके यांच्या लेखनाबद्दल जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर एक सौंदर्य दृष्टी, रसिकता आणि सहजता ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी अनेक कथासंग्रह, ललित लेख संग्रह, काव्यसंग्रह, अनुवादित साहित्य, व्यक्तिचित्र त्यांची अनेक प्रकाशित झालेली आहेत. तर शुभांगीताई, कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ऐकवत आहोत अष्टविनायक चित्रपटातलं एक सुंदरसं असं गीत.

0: हॅलो, रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी, फोन गाणी कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत.
0: अहिल्या नगर मधून मी आता बाहेर गावला आहे, शिर्डीला गावाला आलोय.
1: आपलं नाव कळेल?
0: चांडवले मच्छिंद्र.
1: बर, बोला.
0: शांता शेळके विषयी सांगायच्या, किती फार सुंदर कवयित्री होत्या.
1: खरे, खरी गोष्ट आहे.
0: आणि त्यांनी लिहिलेले सर्व गाणे, आणि तुम्हाला त्यांचं गाणं द्यायचं होतं, काय बाई सांगू कस ग सांगू.
1: बर,
0: चित्रपटाचं नाव मला आठवना.
1: बर,
0: पण एकदम सुंदर गाणं लिहिलेलं आहे.
1: खरे. मच्छिंद्रजी, कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.
0: ओ रामकृष्ण हरी,
1: रामकृष्ण हरी.
2: काय बाई सांगू

0: श्रोते हो, फोन गाणी या आजच्या फोन इन कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत कवयित्री शांता शेळके यांच्याबद्दल आणि त्यांची तुमच्या आवडीची गाणी आपण ऐकतो आहोत. यामध्ये आवर्जून सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांता शेळके यांनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने देखील काही गीतं लिहिली. अजून महत्त्वाच्या दोन गोष्टी त्यांच्याबाबत ज्याचा उल्लेख आपल्याला करणं आवश्यक आहे त्या म्हणजे केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या त्या सदस्य होत्या आणि राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या देखील त्या सदस्य होत्या. त्याचप्रमाणे 1996 साली आळंदी इथे संपन्न झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे झालं होतं तर त्याचं देखील अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. कार्यक्रमातले यानंतर जे श्रोते आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात. हॅलो
1: हॅलो,
0: फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. कोण बोलताय?

0: पापोंदे
1: बोला.
0: केडगाव मधून बोलते. शांता शेळकेंची पुण्यतिथी आहे ना.
1: हो, स्मृतिदिन आहे त्यांचा बरोबर 6 तारखेला.
0: हा 6 तारखेला. तर मला त्याच्यासाठी गाणं सांगायचं होतं.
1: कुठलं गाणं ऐकायचंय?
0: मी डोलकर डोलकर.
1: खूप सुंदरस असं कोळीगीत जे आहे ते शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे. शांता शेळके यांनी जशी अनेक भावगीतं भक्तिगीतं लिहिली तर त्याच पद्धतीने नाट्यगीतं लिहिलं आणि काही कोळीगीतं लिहिली तर त्याच्यातलं एक गाजलेलं असं हे कोळीगीत. बरोबर आहे. मी डोलकर डोलकर. अजून काय सांगता येईल शांता शेळके यांच्याबद्दल?
0: आणि त्यांचे म्हणजे गाणे खूप छान होते, लेख पण खूप छान असतात.
1: खरे खरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. आपल्याला ऐकवत आहोत आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. कोण बोलताय?
1: गोविंद साहेब बोलतो, मांजरी तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर.
0: बोला.
1: हा, त्यांनी भरपूर म्हणजे गीत तिने लिहिले बी का?
0: बरोबर बरोबर.
1: हा, गीत लिहिले बी असं शात शके म्हणजे त्यांनी मराठीचे जास्त गीत लिहिले असं.
0: बरोबर आहे. त्यांनी अनेक गीतं लिहिली, त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, काही कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्यांचं अनुवादपर साहित्य सुद्धा भरपूर आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यांच्या लेखनाची सुरुवात जी आहे ना, तर SP कॉलेजला त्या BA शिकत होत्या, तर तेव्हा त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या नियतकालिकासाठी एक लेख लिहिला आणि त्यांचे सर जे होते माटे सर, तर त्यांनी तो लेख वाचला आणि खूप सुंदर असा अभिप्राय त्यांनी शांता शेळके यांना कळवला. आणि मग तेव्हा ते ऐकलं की आपल्या सरांकडनं आपलं खूप कौतुक होतंय, तर तेव्हा शांता शेळके यांना हुरूप आलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी लिखाणाला अजून जोमाने सुरुवात केली.
1: तरी त्यांचे गाणे म्हणजे एकच नंबर गाणं, मराठी गाणे ना, एकच नंबर गाणं शांता शेळके.
0: खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे सगळीच गाणी, कुठलंही त्यांचं गाणं असू दे, पण प्रत्येक गाणं हे तेवढंच सुंदर आहे.
1: म्हणजे त्यांचं एक गाणं केलं गेलं नाही, सारे गाणे हिट झाले.
0: खरे खरे खरे. आज गाणं कुठलं ऐकायचंय कार्यक्रमात?
1: गाणं सांगतो आता, लिहिलेलं गाणं बरं का, मनाच्या धुंदीत लैरीत येना सके ग साधनी, असं गीत आहे बरं का?
0: बरोबर, जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं.
1: हा हा, बरोबर
0: बरोबर.
1: हा, या गीतासाठी आमचे मित्र आहे परकास दादा, जे नानडकर रणजित स्वरता उष्णा पूजा, आमचे घर सर्व गीत ऐकणे ते कार्यक्रम ऐकतात बरं का, आणि त्यांचे म्हणजे कार्यक्रम उपस्थित येत असे कार्यक्रम आवडेल कार्यक्रमाला.
0: बरोबर बरोबर. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात गोविंदजी, खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: कोण बोलत आहे? फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार. मी मीनाक्षी पाठक बोलते.
0: बोला.
1: हा, आज शांता शेळकेंचा
0: त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या फोन गाणी कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत.
1: तर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऋतू हिरवा हे गाणं लावलं तर बरं वाटेल, छान वाटेल.
0: खूप सुंदर असं गीत जे शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे. अजून काय सांगता येईल शांता शेळके यांच्याबद्दल?
1: त्यांच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे.
0: खरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणायला
1: हा
0: हरकत नाही.
1: हो, अगदी. म्हणजे
0: त्यांनी अनेक
1: त्यांच्याबद्दल
0: साहित्य
1: आपण
0: प्रकारामध्ये लेखन केले बघा. म्हणजे त्यांनी भावगीतं लिहिली आहेत, भक्तिगीतं लिहिलेली आहेत आणि हळूवार भावकविता लिहिलेली आहेत त्यांनी. म्हणजे ते
1: हो,
0: शब्द अगदी ऐकावेसे वाटतात.
1: सगळ्या प्रकारची त्यांनी गाणी लिहिलेली आहेत.
0: आणि त्यांच्या गाण्यावर किंवा त्यांच्या कवितांवर माधव जुलियन यांच्या काव्याचा, शांता शेळके यांच्यावर विशेष असा प्रभाव होता.
1: हो बरोबर.
0: पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कविता लिहिताना कोणाचं अनुकरण केलं नाही, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या कवितेला एक वेगळा असा चेहरा मिळाला, वेगळी अशी ओळख मिळाली. मीनाक्षी, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ऐकवतो आहोत आपल्या पसंतीचं हे ऋतू हिरवा, हे छानसं शांता

0: श्रोतेहो, आजच्या फोन गाणी या कार्यक्रमामध्ये शांता शेळके यांनी लिहिलेली तुमच्या आवडीची काही गाणी आपण ऐकतो आहोत. श्रोतेहो, शांता शेळके यांनी अनेक गीतप्रकार लिहिले, जसा त्याचा सगळा उल्लेख आपण केलेला आहे यापूर्वीच्या अनेक फोन कॉलमध्ये, त्याच पद्धतीने त्यांनी लावणी लिहिली. पहिल्या मराठीतल्या लावणीकार म्हणून देखील त्या नंतर सर्वांना त्या परिचित झाल्या, आणि ती लावणी होती हे रेशमाच्या रेघांनी. ऐकूयात या लावणीची छोटीशी झलक.
1: रेशमाच्या रेघांनी लाल काळा धाग्यांनी कर्नाटक

0: श्रुती का बोलतीये?
1: बोला, कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
0: मला ना शांता शेळकींचं एक गाणं ऐकायचं होतं. तुमचा कार्यक्रम शांता शेळकींवरच आहे ना?
1: हो हो, 6 जून हा शांता शेळके यांचा स्मृती दिन आणि त्यानिमित्ताने आजच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण त्यांनी लिहिलेली काही गीतं ऐकतो आहोत.
0: त्यांचं ना मला ते ना मानव होतं हे गाणं आहे पा, त्याच्यावरचा डान्स खूप आवडतो आणि म्हणून ते गाणं पण मला खूप आवडतं. ते ऐकू शकाल तुम्ही?
1: अगदी अगदी. निवडुंग या चित्रपटातलं खूप सुंदर असं गीत आहे शांता शेळके यांनी लिहिलेलं.
0: त्यावर खूप सुंदर डान्स केलेला आहे मॅडम, म्हणून मला ते खूप आवडतं. प्लीज ऐकवाल तुम्ही?
1: नक्कीच ऐकवतो. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, ही लावणी लिहिल्यानंतर मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार म्हणून शांता शेळके यांचा उल्लेख आवर्जून व्हायला लागला. त्याचप्रमाणे शांता शेळके यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण शांता शेळके यांच्या नावाने देखील अनेक संस्थांनी, अनेक प्रतिष्ठानांनी त्यांच्या नावाने देखील इतर साहित्यिकांना अनेक पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आणि धूळपाटी हे त्यांचं आत्मपर लेखन जे आहे तर ते प्रसिद्ध आहे. कार्यक्रमामध्ये यानंतरच्या श्रोत्यांशी संवाद साधूयात.
1: हॅलो
0: हॅलो, फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. कोण बोलताय?
1: हां मॅडम, मी

0: फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत, कोण बोलताय?
1: नमस्कार, मी मृण्मयी बोलते.
0: नमस्कार.
1: आजचा कार्यक्रम शांता शेके यांच्यावरती केंद्रित आहे हे ऐकून छान वाटलं. त्या साधारण आमच्या आजी आजोबांच्या काळातल्या गीतकार आणि कवयित्री आहेत.
0: बरोबर आहे.
1: गीत ऐकत असताना त्यांच्याने माझी खर तर ओळख झाली. माझ्यासारख्या तरुण पिढीला शांताबाई शेळके कितपत माहिती आहेत हे मी सांगू नाही शकत.
0: बरोबर.
1: पण त्यांच्या गीतातले सहज साधे समजणारे शब्द मला आवडतात आणि त्यामुळे मी त्यांच्या गाण्याकडे आकर्षित झाले.
0: अरे वा, खूप छान.
1: लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके यांनी त्यांच्या गाण्यांना आपल्या आवाजामध्ये अजरामर केलं.
0: बरोबर.
1: आणि त्यांचं वैशिष्ट्य एक असं होतं की त्या एक सुंदर मुलाखतकार होत्या.
0: अगदी खरे.
1: त्या खूप छान मुलाखत घ्यायच्या आणि त्यांनी लता मंगेशकर यांची घेतलेली मुलाखत मी ऐकली होती. मला असं वाटतं की त्यांनी नवीन पिढीने त्यांच्या गाण्यांकडे वळावं, त्यांच्या गाण्यांमधली जो सहजपणा आहे तो समजून घ्यावा.
0: बरोबर. मृण्मयी, तुमच्या सारख्या तरुण पिढीतल्या सगळ्या युवक युवतींनी त्यांच्या गाण्याकडे वळावं किंवा त्यांचं साहित्य समजून घ्यावं हे तर अगदी बरोबर आहे, पण तुमच्यासारखे काही जे युवक युवती आहेत की त्यांना शांताबाई माहिती आहेत, त्यांची गाणी तुम्ही ऐकता आहात, ही खूप कौतुकाची अशी गोष्ट आहे. तर आज कार्यक्रमामध्ये मृण्मयी गीत कुठलं ऐकायचंय?
1: मला नको रे नंदलाला ऐकायचं.
0: खूप छान गीताची पसंती कळवलेली आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां, आकाशवाणी ना?
1: हो, फोन गाणी कार्यक्रमामध्ये स्वागत. कोण बोलताय?
0: मी दत्ता पोंडे बोलतोय.
1: बोला.
0: आम्ही शांता शेळके यांचं 5 तारखेला तरी गाणी प्रसारित करणार आहोत ना.
1: हो, बरोबर.
0: त्याकरता तुम्हाला

0: गाणं सुचवायचं तुम्हाला.
1: सांगा कुठलं गाणं ऐकायचंय.
0: दिसते मजला सुख की जनवे.
1: अष्टविनायक चित्रपटातलं अतिशय सुंदर असं गीत आहे शांता शेळके यांनी लिहिलेलं. म्हणजे शांता शेळके यांनी अनेक गाणी लिहिली आणि काही चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली, त्याच्यातलं अजरामर झालेलं असं हे गाणं.
0: बरोबर.
1: त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत. तर या पुरस्कारांमध्ये एक सूर सिंगार पुरस्कार जो असतो तो त्यांना देण्यात आला. 1996 ग दी माडगुळकर गीतलेखन पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतर सूरसिंगार पुरस्कार जो आहे मागे उभा मंगेश हे जे गाणं शांता शेळके यांनी लिहिलं तर त्या गाण्यासाठी त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांच्या साहित्यातल्या एकूणच योगदानाबद्दल 2001 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि भुजंग या चित्रपटातलं त्यांनी जे गीत लिहिलं होतं तर त्या गीतासाठी केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत असा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. आपल्याला ऐकवत आहोत अष्टविनायक चित्रपटातलं हे छान संगीत.

श्रोते हो, आजच्या फोन गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये कवयित्री शांता शेळके यांची तुमच्या आवडीची काही गाणी आपण ऐकलीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की एका आपल्या फोन कॉलमध्ये एक आपली युवा मैत्रीण जी होती मृणमयी, तिने जसं सांगितलं की नव्या पिढीपर्यंत शांता शेळके

यांचं साहित्य पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि श्रोतेहो, आकाशवाणीच्या फोन गाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या बरोबर निश्चितच आमचा हा प्रयत्न नेहमीच असतो किंवा प्रत्येक कार्यक्रमातून की या सगळ्या साहित्यिकांची किंवा वेगवेगळ्या कलाकारांच्या कार्याची ओळख तरुण पिढीला अवश्य व्हावी आणि हा उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होतोय हे ऐकूनच निश्चितच समाधान वाटलं. तेव्हा श्रोतेहो, उद्या 6 जून कवयित्री शांता शेळके यांचा स्मृतिदिन आणि त्या निमित्ताने आजच्या फोन गाणी कार्यक्रमामध्ये त्यांची गाणी अर्थातच तुमच्या आवडीची आपण ऐकलीत. आजच्या फोन गाणी कार्यक्रमामध्ये शांता शेळके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूयात, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला सलाम करूयात आणि आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. मी गौरी जोशी आपला निरोप घेते. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहोकले यांचं.

श्रोते हो, फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं गौरी जोशी यांचं. 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात इन्साफ या चित्रपटातलं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत दिले निखिल विनय यांनी.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं इन्साफ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं निखिल विनय यांनी.
1: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
2: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात सुखविंदर सिंग आणि गायत्री अय्यर यांनी गायलेलं आय एम सिंग या चित्रपटातलं गीत. गीत आहे संदीप नाथ यांचं आणि संगीत मॉन्टी शर्मा यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आशिकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

0: आपली गाणी कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: मैत्रिणींनो, अवश्य एका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. गीताला संगीत दिले श्रीधर फडके यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करत

श्रोते हो, एक आठवण आज संध्याकाळच्या प्रसारण सभेतल्या काही ठळक कार्यक्रमांची. आज संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. आजचा विषय जागतिक पर्यावरण दिन. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे यांची मुलाखत आणि त्यानंतर म्हैस पालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट वाळेवाडी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगरचे प्रगतिशील पशुपालक सतीश वसंत सानप यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

आज रात्री 9 वाजता कार्यक्रम सुहाना सफर, संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. रात्री 9:30 वाजता लोकनाट्य कलियुगाचा वारा सादर करते शाहीर बाबूसिंग राजपूत आणि सहकारी. 10 वाजता रजनीगंधा आणि 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका महिला सशक्तीकरण. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र.

100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर श्रोते हो आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई

केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते देखील आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सकाळच्या प्रसारणात मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

मुंबई न्यूज ऑन एआयआर ऐप सहित 558 किलोहर्ट्ज़वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यानीचे 12 वाजलेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्त्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने.
0: पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
1: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया. आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
1: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.

मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा.
1: जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न.
0: आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी.
2: मैत्रिणींनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याचा सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात. अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात. झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला,

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
2: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
0: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टी व्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका.

0: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरी बॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लॅस्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन,

0: प्लास्टिक वापराची बचत,
1: 4 कचरा निर्मितीमध्ये बचत
0: आणि 5 ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या 5 गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठेसुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण जे

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतो, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतो. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या देते नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या देते नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा

स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी, मैत्रीचा असतो असा आगळावेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळावेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत

जिथं जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य. जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलो आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, ऊन असो सावली असो अथवा पावसात. कधीही कुठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कुठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं, कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी. डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा. तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे. तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी. आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा. तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार. पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे. दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे. आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची. कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लक्कन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फुल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात किंवा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो. या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स,

बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून

अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई जिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा

0: करणार लोकार्पण आणि पायाभरणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दरवाजे पर आकर बैठते हैं और जो जामुन में फल आते हैं तो हम लोग जामुन खाने तोड़ने के लिए किसी

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचं

0: गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथे येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथे विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: इलाहाबाद से पहुंचे दिल्ली। बचपन से उन्हें छपे हुए शब्दों से प्यार था।
1: राम कुमार वर्मा, उनकी एकांकी हमने कक्षा 6 में पढ़ी, तो मैं इलाहाबाद में बंद रोड की जगह है जहां उनके किनारे उनका घर था, तो जब मैं साइकिल से उधर से गुजरता था तो मैं उनके गेट के बाहर खड़ा होकर इंतजार करता था कि वो निकले और एक झलक में देख लूं, जैसे मुंबई में लोग फिल्म स्टार के लिए खड़े होते हैं।
0: लेखन के साथ साथ लेखकों से भी उन्हें बहुत प्यार था।
1: आगे देखो तो रघुपति सहाय फिराक रहते थे, दाएं देखो तो अकबर इलाहाबादी रहते थे, बाएं देखो तो सीवाई चिंतामणि जैसा पत्रकार था।
0: वो हैं जाने माने लेखक पत्रकार प्रताप सोमवंशी।
1: पहले लिखा तुम्हें प्यार है और आगे भाभी बीमार है, चुटकी को आया बुखार है, आंखें जैसी की तैसी है, गठिया की हालत वैसी है, अब तो बिटवा है ये लगता, मौत ही जैसे अंतिम हल है, शेष कुशल है।
0: तो सुनिए आज के मेहमान 10 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
2: यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। छाया गीत कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।
3: मी रश्मि पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी। रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली। या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे। आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो। आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
4: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं तिसऱ्या प्रसारण सभेत मी अतुल सातपुते स्वागत करतो। श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत, गायलं आहे आशा भोसले यांनी। चौकट राजा या चित्रपटासाठी संगीतकार आनंद मोडक।

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात होनाजी बाळा या नाटकामधलं पद. पदरचना आहे विद्याधर गोखले यांची आणि स्वर रामदास कामत यांचा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
3: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
4: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
3: तू आहेसच विसरभोळी.
4: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
4: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-4-4-7.
5: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात कभी खुशी कभी गम या चित्रपटामधलं गीत. समीर यांचं शब्द, संगीत आहे जतीन ललित यांचं आणि हे गीत गायलंय अमित कुमार, सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी.

अमित कुमार, सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हे गीत होतं कभी खुशी कभी गम या चित्रपटामधलं. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी निवेदन आहे, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं रिक्त जागा संबंधीचं. श्रोते हो, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागा पालक आपले अर्ज करू शकतात. आपले अर्ज पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये करावेत, कार्यालयीन दिवसामध्ये जमा करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. निवेदन संपलं. आपण घेत आहात मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वरून. कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गायलं आहे सुमन कल्याणपुरी यांनी.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपूर यांचं आणि संगीतकार होती लेस्ली लुईस. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे जागतिक पर्यावरण दिन आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आजच्या या युववाणी कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी आपलं हार्दिक स्वागत करते. तर मित्रांनो, आज आहे जागतिक पर्यावरण दिवस. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. तर हा साजरा करायचं कारण म्हणजे 1972 युनायटेड नेशन्सतर्फे स्वीडनमधील मानवी पर्यावरणविषयक पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेत पर्यावरण संरक्षणाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आणि या परिषदेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला. आणि त्यानंतर 1974 ओनली वन अर्थ या घोषवाक्यासह पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

तर मित्रांनो, या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं, तसंच प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यांसारख्या समस्यांकडं लोकांचं लक्ष वेधणे. याबरोबरच नागरी संस्था आणि सरकारांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करणं व शाश्वत विकासाचा संदेश देणं. आज 150 अधिक देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी या दिनासाठी वेगवेगळी थीम निश्चित केली जाते आणि त्यानुसारच विविध उपक्रम राबवले जातात. मित्रांनो, पृथ्वी ही आपली निवासभूमी आहे आणि तिचं संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आणि याच संदेशाची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. मित्रांनो, भारतीय तत्वज्ञानानुसार संपूर्ण सृष्टी ही 5 मूलभूत तत्वांपासून बनलेली आहे आणि यालाच पंचमहाभूत असंही म्हणतात. मानवाच्या शरीराप्रमाणेच पर्यावरणसुद्धा या पंचमहाभूतांवर आधारित आहे आणि यामुळंच पर्यावरणाचं संरक्षण म्हणजेच पंचमहाभूतांचं संतुलन राखणे होय. यातलं एक महाभूत म्हणजे पृथ्वी. पृथ्वी ही स्थैर्य, पोषण आणि आधाराचं प्रतीक आहे. त्यामुळंच शेती, वनसंपदा आणि जैवविविधता यांचा आधार ही पृथ्वी आहे. मातीचा धूप किंवा जंगलतोड आणि प्रदूषण यांमुळं पृथ्वीचं संतुलन बिघडतं. तसंच जल हे जीवन असं म्हटलं जातं. नद्या, तलाव, समुद्र आणि भूजल हे जीवनाचे प्रमुख स्रोत आहेत. त्यामुळंच जलप्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय यामुळं पर्यावरणासमोर गंभीर संकट निर्माण होत आहे. तिसरं महाभूत म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे ऊर्जा आणि परिवर्तनाचं तत्व. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा पृथ्वीवरील जीवनाला आधार देते. त्यामुळंच ऊर्जेचा अतिरिक्त वापर आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे प्रदूषण आणि हवामान बदलाच्या समस्या वाढत आहेत. चौथं महाभूत म्हणजे वायू. वायू हा सजीवांसाठी जगण्याचा आधार आहे. शुद्ध हवा ही निरोगी जीवनासाठी आवश्यकच आहे. त्यामुळंच वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषण आणि वृक्षतोड यांमुळं वायू प्रदूषण अधिकाधिक वाढत आहे. पाचवं महाभूत म्हणजे आकाश. आकाश हे सर्व घटकांना सामावून घेणारं तत्व आहे. त्यामुळं ध्वनीचा प्रसार, वातावरणातील संतुलन आणि विश्वातील व्यवस्था यांच्याशी आकाश तत्व हे संबंधित मानलं जातं. आणि याचा पर्यावरणाशी संबंध असा की पंचमहाभूतांचं संतुलन राखलं गेलं तरच पर्यावरण निरोगी राहतं. त्यामुळंच पृथ्वीची सुपीकता, जलाची शुद्धता, वायूची स्वच्छता आणि ऊर्जेचा संतुलित वापर, तसंच नैसर्गिक संसाधनांचं जतन यांमुळंच पर्यावरण सुरक्षित राहतं. म्हणूनच मित्रांनो, पंचमहाभूतांचं रक्षण म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचं संतुलन टिकवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि निसर्गाशी सुसंवाद साधून आपण शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडवू शकतो. पण या सगळ्याबरोबरच आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने खूप मोठी प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीबरोबरच पर्यावरणासमोर अनेक गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. आणि या आव्हानांचा परिणाम केवळ निसर्गावरच नव्हे तर मानवाच्या आरोग्य, अर्थव्यवस्था आणि भविष्यातील पिढ्यांवरही होत आहे. पहिलं म्हणजे हवामान बदल. पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होतीये. हरितगृह, वायूंचं वाढतं उत्सर्जन, औद्योगिकीकरण आणि जीवाश्म इंधनांचा अतिवापर यांमुळंच हवामान बदलाची समस्या निर्माण झालीय. आणि त्यामुळं अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा, तसंच नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण देखील वाढत आहे. दुसरं कारण म्हणजेच जंगलतोड. वाढती लोकसंख्या शेती आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होतीये. त्यामुळं वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतोय आणि परिणामी पर्यावरणाचं संतुलनही बिघडत चाललंय. तिसरं कारण म्हणजे वायू प्रदूषण. वाहनं, कारखाने आणि इंधन ज्वलनामुळे वातावरणातील हानिकारक वायू वाढत चाललाय. याचा परिणाम आपल्याला श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होताना दिसतात. चौथं कारण म्हणजे जलप्रदूषण. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक खते, प्लास्टिकचा कचरा आणि घरगुती सांडपाण्यामुळं नद्या, तलाव आणि समुद्र प्रदूषित होत चाललाय. यामुळंच आपल्याला स्वच्छ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होताना दिसतीये. पाचवं कारण म्हणजे प्लास्टिक प्रदूषण. प्लास्टिकचा वाढता वापर हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. प्लास्टिक हे काही सहज विघटन होत नाही. त्यामुळंच ते जमीन, नद्या आणि समुद्रही प्रदूषित करतं. आणि यामुळंच अनेक सागरी जीव मृत्यूमुखी पडताना आपल्याला दिसून येतात. सहावं कारण म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास. अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजाती नामशेष होण्याच्या

मार्गावर आपल्याला दिसत आहेत. त्यांचा अधिवास नष्ट होणं, प्रदूषण आणि हवामान बदल ही यामागची प्रमुख कारणं. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन. शहरीकरणामुळं घनकचऱ्याचं प्रमाण देखील वाढतंय. या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन न झाल्यास माती, पाणी आणि हवाही प्रदूषित होतीये. मित्रांनो, ही सारी पर्यावरणासमोरील आव्हानं जरी गंभीर असली तरी यांवर उपाय शक्य आहेत. वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिकचा कमी वापर, तसंच प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणपूरक जीवनशैली यांद्वारे आपण निसर्गाचं संरक्षण करू शकतो. यातूनच आपल्याला एक संदेश मिळतो की पर्यावरण वाचवणं ही केवळ काळाची गरज नाहीये, तर ती आपल्या अस्तित्वाची हमी आहे. आज आपण निसर्गाचं संरक्षण केलं तरच उद्याचं आपलं भविष्य सुरक्षित राहील. तर मित्रांनो, याच गोष्टीवर घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो, आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युववाणी. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात भारतातील काही

जमीन, पाणी आणि जंगलं यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचं वाढतं व्यापारीकरण आणि मक्तेदारी, त्यांचा अशाश्वत वापर तसंच असमान वितरण, शोषक सत्तासंबंध यांचा विरोध केला. याच प्रकारे पाश्चात्य देशातील पर्यावरण चळवळींनीसुद्धा संवर्धन, सखोल पर्यावरणशास्त्र, जीवनमान आणि भौतिकवादापलीकडील मूल्यांवर देखील भर दिला. त्यामुळंच त्यांना नवीन सामाजिक चळवळी म्हणून अधिक ओळखलं जातं, ज्या वैयक्तिक आणि नैतिक विश्वासाच्या आधारावर पाठिंबा मिळवतात. तर या भारतातील पर्यावरण चळवळींचा उदय झाला कसा हे आता आपण पाहूयात. मित्रांनो, भारतातील पर्यावरणवादी चळवळींचा उदय ब्रिटिश काळापासून आपल्याला दिसून येतो. तरीसुद्धा वसाहतवादी राज्याने व्यावसायिक वनशेतीसारख्या संसाधनांच्या वापरासाठी मोठ्या भूभागांचा ताबा घेणाऱ्या लोकांनी तीव्र विरोध केला आणि यामुळंच वसाहतवादी राज्य आणि त्यांचे प्रजाजन यांच्यात सामाजिक संघर्ष निर्माण झाला. ब्रिटिशांनी जंगलं, सार्वजनिक जमिनी, वनोपज यांवरील हक्क मर्यादित करण्याचा प्रयत्नही केला, ज्याला वनवासी, शिकारी संकलन, भटक्या आणि पशुपालक समुदाय तसंच शेतकरी यांच्या पारंपरिक हक्कांचं उल्लंघन मानलं गेलं, ज्यामुळं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आणि शेतकऱ्यांचीही बंडखोरी झाली. या उठावांना थेट पर्यावरणवादी चळवळी म्हणून समजलं गेलं नाही, परंतु त्यामागे असे घटक होते की ज्यामुळं त्यांना नंतरच्या काळातील पर्यावरणीय संघर्षांचं पूर्वसूचक मानलं जाऊ लागलं. स्वातंत्र्योत्तर भारतात 1970 दशकात पर्यावरण चळवळींचा उदय हा राष्ट्राने अवलंबलेल्या विकास आणि प्रशासनाच्या धोरणांच्या स्वरूपात दिलेला प्रतिसाद होता. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमुळं संसाधनांचा अधिक सघन वापर होऊ लागला. पूर्वी जंगलावरील परस्पर विरोधी दाव्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होते, आता या सामाजिक आणि राजकीय संघर्षांना एक वेगळा पर्यावरणीय पैलू जोडला गेलाय. कारण हे संघर्ष गरीब शेतकरी आणि आदिवासींवर परिणाम करणाऱ्या घटत्या संसाधन आधाराच्या संदर्भात घडले. भारतातही भारतीय शासनाने अवलंबलेल्या विकास पद्धतींच्या स्वरूपामुळे अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरण चळवळी उदयास आल्या, जसे की जंगलांवरून होणारे संघर्ष. पर्यावरण चळवळीच्या सुरुवातीच्या काळात या मुद्द्याने चर्चेवर वर्चस्व गाजवले. पहिल्या 20 वर्षात जंगल कोणासाठी आणि कशासाठी या प्रश्नाने 1970 दशकात सुरुवातीला हिमालयीन प्रदेशात पसरलेल्या अनेक आंदोलनांना प्रेरणाही दिली. चिपको आंदोलनाने डोंगराळ भागातील शेतकऱ्यांमधील व्यापक असा असंतोष प्रतिबंधित केला, जो राज्याच्या वनधोरणांविरुद्ध होता. या धोरणात इंधन, सरपण आणि लाकूड यांसारख्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या गरजांकडे दुर्लक्ष करून सातत्याने बाहेरील हितासंबंधी अनुकूलता दर्शवली गेली होती आणि या आंदोलनाने पर्यावरणीय परिणाम असलेले अनेक मुद्दे समोर आणले. तसंच या आंदोलनाने मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र यांसारख्या आदिवासी बहुल भारतीय प्रदेशांमध्ये सुद्धा अनेक संघर्षांना प्रेरणा दिली. मित्रांनो, या चिपको आंदोलनाचं नाव चिपको का पडलं, तर त्याचं कारण असं की चिपको म्हणजे मिठी मारणं. झाड तोडण्यासाठी आलेल्या ठेकेदारांना रोखण्यासाठी गावकरी झाडांना मिठी मारून उभे राहत आणि त्यामुळंच झाडांची तोड करणं अशक्य होत होतं. यावरूनच या आंदोलनाला चिपको चळवळ असं नाव मिळालं. या आंदोलनात गौरादेवी, चंदीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा हे प्रमुख नेते होते. तसंच 1974 उत्तराखंडमधील रेणी गावात राहणाऱ्या गौरादेवी यांच्या नेतृत्वाखालीच महिलांनीच झाडांना मिठी मारून जंगलतोड रोखली. मित्रांनो, हाच प्रसंग चिपको चळवळीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि या चळवळीमुळं जंगलतोड थांबली, पर्यावरणाचं संरक्षणही झालं, तसंच जलस्रोतांचं संवर्धन झालं. आणि या आंदोलनाचा परिणाम असा झाला की हिमालयीन भागातील जंगलतोडीबाबत जनजागृती झाली, तसंच भारतात पर्यावरण संरक्षणाला एक नवी दिशा मिळाली आणि याचबरोबर सरकारने सुद्धा अनेक भागात वृक्षतोडीवर निर्बंध घातले. या चळवळीची जगभरात दखलही घेतली गेली. तर मित्रांनो, आपल्याला यावरून एकच दिसतं की झाडं ही केवळ लाकूड देणारी साधनं नसून ती जीवनाचा आधारस्तंभ आहेत. हाच संदेश चिपको चळवळीने संपूर्ण जगाला दिला. गावकरी, विशेषतः महिलांनी झाडाला मिठी मारून त्यांचं संरक्षण केलं आणि पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण केला. म्हणूनच

चळवळ ही भारतीय पर्यावरण इतिहासातली एक सुवर्ण अध्याय मानली जाते. त्याचबरोबर दुसरी चळवळ म्हणजेच जंगल बचाव आंदोलन. मित्रांनो, जंगल बचाव आंदोलन हे भारतातलं एक महत्त्वाचं असं पर्यावरणीय आणि सामाजिक आंदोलन होतं. याची पार्श्वभूमी अशी की 1980च्या दशकात बिहारमधील आदिवासी भागांमध्ये सरकारने जंगलांच्या जागी सागवानी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळं स्थानिक जंगलांची जैवविविधता तसंच आदिवासींची उपजीविका धोक्यात येणार होती. यामुळंच या आंदोलनाची सुरुवात झाली. आदिवासी समाजाने या सरकारच्या निर्णयाला विरोध केला. त्यांनी जंगल वाचवा या घोषणेसह आंदोलनं सुरुवात केली. या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की नैसर्गिक जंगलांची जागा ही कृत्रिम लागवडीने घेऊ नये. आणि या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आदिवासी समाजाच्या हक्कांविषयी जागरूकता वाढली, तसंच जंगलांचं पर्यावरणीय महत्त्व लोकांपर्यंतही पोहोचलं व पर्यावरण संरक्षणात लोकसहभागाचं महत्त्व देखील अधोरेखित झालं. मित्रांनो, आपल्याला यावरून एकच लक्षात येतंय की जंगल हे केवळ वृक्षांचं समूह नसून ते लाखो जीवांचं निवासस्थान आहे. जलस्रोतांचं रक्षक तसंच पर्यावरणाचे फुफ्फुसे आहेत. जंगल बचाव आंदोलनाने नैसर्गिक वनसंपदेचं महत्त्व अधोरेखित केलंच, तथापि पर्यावरण संरक्षणासाठी देखील लोकशक्ती किती प्रभावी ठरू शकते हेही आपल्याला दाखवून दिलं. तर मित्रांनो, याच गोष्टीवर घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो. मित्रांनो, पर्यावरणाचं रक्षण करणं ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पर्यावरणासमोरील आव्हानं मोठी जरी असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळं सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळंच आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन केलंच पाहिजे. तर पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय करू शकतो हे आता आपण पाहूयात. पहिलं म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन. झाडे हे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देतात आणि त्यामुळंच अधिकाधिक वृक्ष लावणं आणि त्यांचं संगोपन करणं आवश्यक आहे. हे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे पाणी संवर्धन. पाण्याचा अपव्यय टाळून तसंच पावसाचं पाणी साठवून जलस्रोत स्वच्छ ठेवून व ठिबक आणि तुषार सिंचनांचा वापर करून आपण पाणी संवर्धन करू शकतो. तिसरं म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करून. प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी कापडी पिशवी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू आपण जर वापरल्या तर नक्कीच पर्यावरण दूषित होणार नाही. चौथं म्हणजे कचरा व्यवस्थापन. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा, तसंच सेंद्रिय कचऱ्यापासून खत तयार करावं व पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला प्रोत्साहन द्यावं. त्यातूनच कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. पाचवं म्हणजे ऊर्जा बचत. अनावश्यक दिवे, पंखा तसंच उपकरणं बंद ठेवावीत. सौर ऊर्जा आणि इतर अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर अधिकाधिक करावा आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा देखील वापर करावा. सहावं म्हणजे वायू प्रदूषण कमी करणं. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. सायकल चालवणं किंवा पायी चालण्यास देखील प्राधान्य द्यावं आणि वाहनांची नियमित देखभाल करावी. यामुळं आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो. सातवं म्हणजे जैवविविधतेचं संरक्षण. वन्यजीव, पक्षी आणि वनस्पती यांचं संरक्षण हे देखील आवश्यक आहे. यामुळंच नैसर्गिक अधिवासांचं जतन करणं ही पर्यावरण संवर्धनाची एक महत्त्वाची पायरी आहे हे आपल्याला लक्षात येतंय. आठवं म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती. शाळा, महाविद्यालय आणि समाजात जागरूकता निर्माण करणं देखील गरजेची आहे. त्यामुळंच पर्यावरणपूरक सवयी लहानपणापासूनच मुलांच्या मनावर रुजवणं हे देखील आवश्यक आहे. नववं म्हणजे स्वच्छता अभियान. परिसर, नद्या, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा. आणि दहावं म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब. रिड्यूस म्हणजे कमी वापरा आणि गरजेपुरत्याच वस्तू वापरा. रियूज म्हणजे वस्तूंचा पुन्हा वापर करा. आणि रिसायकल म्हणजे वस्तूंची तसंच कचऱ्याची पुनर्निर्मिती करा. मित्रांनो, या सगळ्यावरून आपल्याला एकच संदेश मिळतोय की पर्यावरण संरक्षण ही केवळ एक जबाबदारी नसून ती भावी

पिढ्यांसाठी दिलेली एक अमूल्य भेट आहे. एक झाड लावा, एक थेंब पाणी वाचवा, एक प्लास्टिकची पिशवी टाळा, अशा छोट्या कृतींमधूनच हरित आणि सुरक्षित भारत घडेल. त्यामुळंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ठरवू की पाणी, हवा, जमीन आणि वनसंपत्ती यांचं मी जतन करेल, तसंच वृक्षारोपण करेल, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्नही करेल आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंबही करेल. तर मित्रांनो, आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, झाडे लावूया, पाणी वाचवूया, प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि निसर्गाशी सुसंवाद साधत जीवनशैली स्वीकारूया. चला तर पर्यावरणपूरक कृतींमधून हरित, स्वच्छ आणि सुंदर भारत घडूया. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आपण ऐकलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. तर मित्रांनो, आता मी आपली रजा घेते. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. विषय होता जागतिक पर्यावरण दिन. सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आपण ऐकत आता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz FM बँडवरून. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रवींद्र रावळ यांचं गीत. राम लक्ष्मण यांचं संगीत आहे. हे गीत गायलंय प्रतिमा हरिहरन आणि घनश्याम वासवानी यांनी. आणि चित्रपट आहे हम साथ साथ हैं.

0: प्रतिमा हरिहरन आणि घनश्याम वासवानी यांनी गायलेलं हे गीत होतं रवींद्र रावळ यांचं, आणि हम साथ साथ हे या चित्रपटासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवडती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात समीर यांचं गीत. गायलं आहे सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. वास्तव या चित्रपटासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत होतं वास्तव या चित्रपटामधलं.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतो, हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य, माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 वाजेपर्यंत.

शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूयात समीर यांचं गीत. दिल या चित्रपटासाठी संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि हे गीत गायलंय साधना सरगम आणि उदित नारायण यांनी.

सनू यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं आणि दिलवाले या चित्रपटासाठी संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोतो कार्यक्रमात आता घेऊयात आनंद बक्षी यांचं गीत. मोहरा या चित्रपटासाठी संगीत आहे विजू शाह यांचं आणि हे गीत गायले उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

0: उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हे गीत होतं मोहरा या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांचं गीत आणि संगीत होतं विजू शाह यांचं. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेल 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया अपेंडिक्स गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
3: सांधे दुखणे सांधे सुजणे तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग हृदय विकार मेंदू विकार जनरल मेडिसिन
6: किडनी विकार जनरल सर्जरी स्त्रीरोग मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2

0: MIRC अहिल्यानगर यांच्याकडून निवेदन आहे रिक्त जागासंबंधीचं. पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरता पालक आपले अर्ज पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत आणि कार्यालयीन दिवसामध्ये जमा करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 02-241-242-76 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपल्यासोबत मी आहे अतुल सातपुते. सुरुवातीला ऐकूयात आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 काही गजल आपण ऐकू शकाल. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील मृद आणि जलसंधारण विभागातील आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे यांची मुलाखत. त्यानंतर म्हैस पालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट बाळेवाडी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील पशुपालक सतीश वसंत सानप यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:00 सुहाना सफर, संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादर करते सुदाम बटुळे. रात्री 9:30 लोकनाट्य कलियुगाचा वारा सादर करते शाहीर बाबूसिंग राजपूत आणि सहकारी. रात्री 10:00 रजनीगंधा या कार्यक्रमाशी. श्रोते हो, आज रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका महिला सशक्तीकरण. असे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:53. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. दिनविशेष 6:25. 6:30 चिंतन, लेखन रोहिणी थिडे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 वेळ आहे कार्यक्रमांच्या रूपरेषेची. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राशी. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखिणकर यांनी दिलेली माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक प्रदीप पेंढारे. आजचा सुविचार ऐकू शकाल 7:00 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:25. 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. श्रोतो, 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:40 नारीश विश्व या कार्यक्रमात प्राचार्या क्षितिजा हडप यांची मुलाखत ऐकू शकाल. सादर करते सुदाम बटुळे आणि पुनःप्रसारण होईल रात्री 8:15.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12 वाजता लोकसंगीताच्या कार्यक्रमात लोकगीत ऐकू शकाल, सादर करते दिव्या दळवी आणि सहकारी. 12:00 वनिता मंडळ निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी निर्मिती आहे आकाशवाणी अमरावती केंद्राची. 1 ते 5 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. मिक्स मसाला 5:02 5:30 युवाणी कार्यक्रमात मान्सूनची चाहूल, सूत्रसंचालन श्रेयस लहामगे याचं आणि सादर करते सुदाम बटुळे. 7:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण आपण ऐकू शकाल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये सुरुवातीला शेतावरील पाण्याचे संकलन पुनर्भरण आणि देखभाल याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद आणि जलसंधारण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमालय गणाचारी यांची मुलाखत. त्यानंतर संचार तंत्रज्ञान अर्थात ICTचे शेतकऱ्यांसाठी महत्त्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्वेता संपतराव कडू यांची मुलाखत, सादर करते सुदाम बटुळे. 9:00 आपकी पसंत आणि 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका, यामध्ये उद्या युवा शक्ती. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत होतील. श्रोतेव कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. ऐकूया काही गजल कार्यक्रमात. सुरुवातीला ही गजल आहे चौधरी बशीर यांची, स्वर आणि संगीत गुलाम अली यांचा.

0: चौधरी बशीर यांची गजल आपण ऐकली ती गुलाम अली यांच्या स्वरात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर ला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो कार्यक्रमात आता ऐकूयात हसन रिझवी यांची ही गझल, स्वर आणि संगीत तलत अजीज यांचा.

श्रोते हो कार्यक्रम ऐकूयात कपिल अझर यांची गजल. गायली आहे साधना सरगम यांनी आणि संगीत आहे अली घनी यांचं.

कफील अझर यांची ही गजल आपण ऐकतात. स्वर आहे साधना सरगम यांचा आणि संगीत आहे अली घनी यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष ऐकूया मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात

0: 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है, अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आत्तापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही

तीच स्थिती पुढचे दोन दिवस राहणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे। असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते। संरक्षण क्षेत्रात अधिक महत्त्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत। देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात।
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिॲक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे। त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे। पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं, मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे। उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे। दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय। चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय। लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय। आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे। अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे। एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही।
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर

0: तर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे. त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळं पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
1: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI ची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपीन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळं हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार

0: प्रसाद मोकाशी।
1: गेल्या 12 वर्षांमध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद निस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला। 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले। दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली, जवळजवळ 40 अधिक किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले। नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण घ्यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे। आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे। महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे। हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं।
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे। अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं। ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
1: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात। या टोळ्या या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या। त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती। केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांमध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील। केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं। तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली। देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला। आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात। ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे। तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही। जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील।
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं। देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती। व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली, तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या, त्यायोगे तिथं नागरिकांचं

0: चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा आभार.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोतो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. सादर करते सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके
1: आणि मी गौरव वने आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 5 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, खरतर उन्हाळी हंगाम संपून आता आपण खरीप हंगामाकडे जात आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण अपेक्षा करूयात की चांगला पाऊस देखील होईल आणि आपल्याला पेरणीसाठी किंवा आपल्या सगळ्या खरीपातील कामांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी या हंगामासाठी मिळेल. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आपल्या पिकांबरोबरच या पावसाळी हंगामामध्ये खास करून आपल्या पशुधनाचं देखील संगोपन अतिशय काटेकोरपणे करणं महत्त्वाचं आहे. पावसाळी हंगामाच्या कालावधीमध्ये आपल्या पशुधनाची काळजी घेत असताना मग चांगल्या प्रकारचा निवारा असेल, स्वच्छ पाणी असेल, त्याचबरोबर या कालावधीमध्ये योग्य प्रकारचं जंत निर्मूलन देखील करणं अतिशय गरजेचं आहे. शासन स्तरावरून देखील या हंगामाची पूर्वतयारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं लसीकरण केल्या जातं. आपण देखील आपल्या पशुधनामध्ये हे लसीकरण करून घेतलं पाहिजे, जेणेकरून या पावसाळी हंगामामध्ये आपल्या जनावरांना किंवा आपल्या पशुधनाला कोणतीही बाधा होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आजारांची लागण होणार नाही, या दृष्टीनं हे लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर आता कार्यक्रमातील सुरुवातीची मुलाखत ऐकूयात. मुलाखत आहे कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात

0: GISचा उपयोग. आणि ही मुलाखत दिली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद आणि जलसंधारण विभागाचे आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे यांनी. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातली शेती जर पाहिली तर बहुतांशी ही आजही कोरडवाहू शेतीच आहे. आणि याच कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातोय, कसा फायदेशीर दिसून येणार आहे, याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाच्या आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाराम रोकडे यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: सुरुवातीला आता आपण कोरडवाहू क्षेत्राच्या बद्दल जर विचार केला तर महाराष्ट्रातली बहुतांशी शेती ही आजही कोरडवाहूच आहे. तर या कोरडवाहू शेतीच्या बद्दल किंवा महाराष्ट्रातल्या याच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण सुरुवातीला शेतकरी बांधवांना सांगूयात.
2: हो नक्कीच सर. कोरडवाहू शेती ही अशी शेती आहे जी मुख्यतः पावसावरती अवलंबून असते आणि जिथे सिंचनाची सोय फारशी उपलब्ध नसते. भारतातील बहुतांश शेती कोरडवाहू पद्धतीची आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या शेतीसाठी वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण जर पाहिलं तर साधारणतः 750 मिलीमीटर पेक्षा ते कमी असते. त्यामुळे पावसाच्या अनिश्चिततेमुळे ही शेती जोखमीची ठरू शकते. कोरडवाहू शेतीमध्ये जर प्रामुख्याने पीक घ्यायचं ठरलं तर ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन अशा पाण्याची कमी गरज असणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. या भागांमध्ये काय होतं की जमीन हलकी, मध्यम किंवा काळी असून ती पाण्याचा साठा फार काळ टिकवून ठेवू शकत नाही. आणि त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रिमोट सेन्सिंग आणि GIS यांच्या मदतीने कोरडवाहू शेती ही अधिक प्रभावी आणि फायदेशीर करता येऊ शकते.
1: नक्कीच मॅडम. आता आपण आता सांगितलं की रिमोट सेन्सिंग, तर हे नेमकं रिमोट सेन्सिंग म्हणजे काय आहे?
2: रिमोट सेन्सिंग हे जे तंत्र आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून किंवा अवकाशातून माहिती गोळा करण्याचं तंत्रज्ञान आहे. यामध्ये उपग्रह काय करतं की उष्णता, प्रकाश, रेडिओ वेव्ज आणि इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचा वापर करून जमिनीच्या विविध वैशिष्ट्यांचे ते निरीक्षण करतं. ह्या रिमोट सेन्सिंगचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. यामध्ये सक्रिय रिमोट सेन्सिंग हा पहिला प्रकार आहे आणि निष्क्रिय रिमोट सेन्सिंग हा त्यातील दुसरा प्रकार आहे. तर आता सक्रिय रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तर याच्यामध्ये काय होतं की जे उपग्रह आहे ते स्वतः प्रकाश किंवा रेडिओ वेव्ज पाठवते आणि त्यांच्या परावर्तनाद्वारे ते माहिती गोळा करते. आणि याचं उदाहरण म्हणजे लिडार, लाईट डिटेक्शन आणि रेंजिंग, आणि रडार, रेडिओ डिटेक्शन आणि रेंजिंग हे आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण म्हणालो निष्क्रिय रिमोट सेन्सिंग. या निष्क्रिय रिमोट सेन्सिंगमध्ये काय होतं? उपग्रह सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवरती अवलंबून असतं. आणि याचं उदाहरण आहे लँडसॅट, सेंटिनल, मोदीज ह्या उपग्रहांच्या प्रतिमा.
1: नक्कीच मॅडम. रिमोट सेन्सिंग बद्दल तर आपण जाणून घेतलं, पण आपल्या बोलण्यामध्ये GIS म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली याचा पण उल्लेख आला होता, तर या GIS बद्दलही आपण शेतकरी बांधवांना माहिती देऊयात.
2: भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच आपण ज्याला इंग्लिशमध्ये जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि त्याला सध्या GIS हे नाव प्रचलित आहे. हे काय करतं की हे नकाशांवरती आधारित माहितीचं व्यवस्थापन, विश्लेषण आणि सादरीकरण करण्याचं एक तंत्रज्ञान आहे. यामध्ये स्थानिक आणि गैरस्थानिक माहिती एकत्र करून वेगवेगळ्या स्तरांमध्ये ह्याचं सादरीकरण केलं जातं. आणि ह्या GIS चे प्रमुख घटक आपण जाणून घेऊयात. यामध्ये हार्डवेअरमध्ये येतो आपला संगणक. संगणकामध्ये GIS सर्व्हर आणि GPS उपकरणं आपण याला जोडू शकतो. त्यानंतर यातील दुसरा घटक म्हणजे सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये QGIS, ArcGIS, गुगल अर्थ, एरडास इत्यादी GIS सॉफ्टवेअर्स आहेत. त्यानंतर प्रमुख घटकमध्ये येतो माहिती. आता ही माहिती सॅटेलाईट म्हणजेच उपग्रह प्रतिमा, त्याचे नकाशे, सर्वेक्षण माहिती आणि ड्रोन प्रतिमा हे त्यामध्ये येतं. त्यानंतर ह्या GIS च्या पद्धती काय आहेत? तर सर्वप्रथम उपग्रह काय करतं की माहिती संकलन करतं. त्या माहितीवरती आपण प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेचं एक विशिष्ट असं विश्लेषण केलं जातं आणि ते विश्लेषण पुढील उपयोगासाठी

0: आपण त्याचं सादरीकरण करतो. त्यानंतर मानव संसाधन, या मानव संसाधनामध्ये जे आहे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, शेतकरी, सरकारी अधिकारी इत्यादींचा समावेश येतो.
1: GIS टेक्निक, GIS चे प्रमुख घटक आपण हे जाणून घेतलेत. या रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञानाचा आपल्या कोरडो शेतीच्या साठी म्हणून कसा उपयोग केला जाऊ शकतो, काय सांगाल?
0: तर सर्वप्रथम आपली शेतीची सुरुवातच मातीपासून होते, आणि हे जे तंत्रज्ञान आहे रिमोट सेन्सिंग आणि GIS, त्याचा उपयोग देखील आपण मातीचे मॅपिंग आणि मूल्यांकन करण्यासाठी करू शकतो. ते कसं? तर हा जो रिमोट सेन्सिंगची जी माहिती आहे ते जमिनीतील मातीतील ओलावा निश्चित करण्यासाठी मदत करतो, आणि हा ओलावा निश्चित झाला तर आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता किती आहे, आणि त्या पाण्याच्या कमतरतेच्या भागामध्ये आपण सिंचनाचं एक विशिष्ट असं वेळापत्रक तयार करू शकतो, आणि त्याद्वारे ते पिकांसाठी उपयोगी ठरू शकतं. त्यानंतर मातीचे मॅपिंग, तर रिमोट सेन्सिंग आणि GIS द्वारे मातीचे तपशीलवार नकाशे तयार केले जाऊ शकतात, आणि विविध प्रकारची माती आणि विशिष्ट पिकांसाठी त्यांची योग्यता ओळखता येते, ज्यामुळे अचूक शेती आपल्याला सुलभ होऊ शकते. त्याचप्रमाणे आता सध्या आपण पाहिलं मातीच्या ऱ्हासाचं प्रमाण फार वाढलं आहे. ह्या मातीच्या ऱ्हासाचं निरीक्षण देखील आपण रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञानाद्वारे करू शकतो, आणि यामुळे मातीची धूप, त्या ठिकाणी झालेलं नुकसान, क्षारता आणि इतर प्रकारच्या ऱ्हासाचा आपण मागोवा घेतो, ज्यामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी वेळेवर आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतो. आणखी पाहिलं गेलं तर मातीच्या पोषक घटकांचे मॅपिंग. आता मातीच्या पोषक तत्वांच्या स्थानिक परिवर्तनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी GIS चा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे लक्षित खतीकरण आणि सुधारित पोषक व्यवस्थापन शक्य होते. आता आपण मातीच्या बद्दलचं पाहिलं, आता आपण जलसंपत्ती व्यवस्थापन कसं करू शकतो. जलसंपत्ती मॅपिंग करण्यासाठी रिमोट सेन्सिंग जलस्रोतांचे म्हणजेच भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्याचे नकाशे तयार करण्यास आणि सिंचनासाठी त्यांची उपलब्धता मूल्यांकन करण्यास मदत करते. त्यानंतर सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या पाण्याच्या गरजा असतात. पिकांच्या पाण्याच्या गरजा आणि जमिनीतील ओलावा यांचे निरीक्षण करून रिमोट सेन्सिंग सिंचन वेळापत्रक अनुकूलित करू शकते आणि पाण्याचा अपव्यय कमी करू शकते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. तर त्यासाठी साठवणुकीच्या ज्या संरचना आहेत त्याच्यासाठी योग्य क्षेत्रे ओळखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी साठवण आणि साठवणूक करण्यासाठी GIS चा वापर केला जाऊ शकतो. आता आपण माती, जलसंपत्ती याबद्दल माहिती पाहिली. आता आपण ह्या तंत्रज्ञानामुळे पीक देखरेख आणि व्यवस्थापन देखील करू शकतो. तर यामध्ये पिकाचे आरोग्य मूल्यांकन करण्यासाठी रिमोट सेन्सिंग व GIS पिकांच्या ताणाची सुरुवातीची लक्षणे म्हणजेच दुष्काळ, रोग, पोषक तत्वांची कमतरता शोधू शकतो, त्यामुळे आपण वेळेस त्यावरती हस्तक्षेप करून पुढील उपाययोजना करू शकतो. तसेच पिकांचा प्रकार आणि क्षेत्र मॅपिंग करण्यासाठी रिमोट सेन्सिंग विविध पिकांचे प्रकार आणि त्यांचे स्थानिक वितरण मॅप करू शकते, ज्यामुळे कृषी नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी मौल्यवान अशी माहिती मिळते. तण व्यवस्थापनासाठी या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या शेतात तणांचे ठिपके ओळखण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे लक्षित तण नियंत्रण शक्य होते आणि ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशकांच्या वापराची गरजही कमी होते. आणि आता यामध्ये आपण इतर अनुप्रयोग जर पाहिले तर नियोजनबद्ध भू वापर पद्धतींचे विश्लेषण करण्यासाठी आणि विविध कृषी पद्धतींसाठी योग्य क्षेत्रे ओळखण्यासाठी या GIS चा वापर केला जाऊ शकतो.
1: मातीचं मॅपिंग आणि मूल्यांकन असेल किंवा पिकाची देखरेखीच्या विषयीचं जे डेटा कलेक्शन असेल, जे माहिती संकलन असेल, ते उत्तमरित्या या पद्धतीने आपण करू शकतो याविषयी तर आपण जाणून घेतलं. पण आता नेमकं मग कोरडवाहू शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून आता कसे बदल होत जाणार आहेत, तर याविषयी शेतकरी बांधवांना काय सांगा?
0: हो नक्कीच सर, सध्याची परिस्थिती पाहिली तर जग आधुनिकीकरणाकडे जात आहे आणि आपण ज्या पारंपरिक शेतीच्या पद्धती आहेत त्या तर आपण करतोच, पण आता भविष्यामध्ये ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS ला इतकं महत्त्व आहे आणि हळूहळू ते शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचणार आहे. तर ही जी आपण प्राथमिक माहिती दिली त्याद्वारे शेतकरी आता सजग होतील की अशा पण काहीतरी विविध तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे आपण घरात बसून आपल्या शेतीचं नियोजन करू शकतो. घरात बसल्या बसल्या आपण मातीचं मॅपिंग कसं करायचं,

आपल्या मातीचा आता ओलावा किती आहे, त्यानंतर आपल्या मातीचं ऱ्हास किती झालाय, हे बसल्या बसल्या शेतकऱ्याला कळणार आहे आणि त्याद्वारे तो नियोजन करू शकतो. शेतकऱ्याचा अनुभव आणि तंत्रज्ञानाची या ठिकाणी जोड भेटल्यानंतर शेतीमध्ये एक अमूलाग्र असा बदल होणार आहे. मला आणखी एक सांगू वाटतं सर, महाराष्ट्र शासनाचं maharen.com हे एक अत्यंत उपयुक्त असं पोर्टल आहे, ज्यावरती आपल्याला पावसाचं जी माहिती आहे साधारणतः जवळजवळ 1971 च्या पुढे तर आतापर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्या

0: देखील तुमच्या मोबाईलवरतून maharen.com वरती जाऊन ती माहिती पाहू शकता की मागच्या वर्षी किती पाऊस झालाय, मागील 10 वर्षांपूर्वी किती पाऊस झालाय, ती एक पावसाबद्दलची तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळेल.
1: नक्कीच. आणि शेतीमधल्या ज्या मुख्य समस्या आहेत, जसं आपण आपल्या मुलाखतीत सांगितलं की येणारा दुष्काळ आपण आधीच ओळखू शकतो आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल करू शकतो, किंवा मातीचं इरोजन म्हणजे किती प्रमाणामध्ये धूप होती आहे त्याच्यावरचं आपल्याला नियंत्रण त्याच्यामध्ये करता येणारच आहे. शेतकरी बंधूंनो, अशा अनेक समस्या या GIS आणि रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली मुळं आपल्या सुटणार आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची यामध्ये आपल्याला मौल्यवान अशी मदत होऊ शकणार आहे. शेतकरी बंधूंनो, तरीही याविषयीची काही आपल्याला शंका असेल, काही माहिती हवी असेल, तर त्यासाठी कोमल रोकडे यांचा मोबाईल नंबर आहे 74 48 09 90 88. पुन्हा एकदा 74 48 09 90 88. मॅडम, आज आकाशवाणीच्या माध्यमातून या आधुनिक सुदूर संवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख करून दिली, त्याच्याविषयी माहिती सांगितली, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आताच आपण कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS चा उपयोग याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे मृद आणि जलसंधारण विभागाच्या आचार्य पदवी विद्यार्थिनी कोमल गंगाधर रोकडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यानंतर ऐकूयात एक छानसं गीत.

0: गौरवजी, आता कार्यक्रमात आपण यानंतरची एक मुलाखत ऐकवणार आहोत. ही मुलाखत कोणती असणार आहे ती आपण सांगूयात.
1: नक्कीच. म्हैसपालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट बाळेवाडी, तालुका जिल्हा ऐलेनगर इथले प्रगतशील पशुपालक सतीश वसंत सानप यांची सोमनाथ कांडकी यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या कृषी क्षेत्राला खरं तर पशुपालनाची अतिशय महत्त्वाची अशी जोड आहे आणि या जोड व्यवसायातून आपले अनेक शेतकरी बांधव आपली आर्थिक प्रगती साधत असतात. आपले अनेक शेतकरी बांधव गाई असतील, म्हैस असेल, शेळी मेंढी असेल, अशा विविध प्राण्यांची पक्ष्यांची या ठिकाणी संगोपन करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवत असतात. आज आपण म्हैस पालन याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत मुक्काम बाळेवाडी पोस्ट कवडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी बांधव सतीश वसंत सानप. सानपजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
0: सतीशजी, खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये आपली शेती करत असताना आपण या पशुपालनाकडे यावं किंवा म्हैस पालन आपण करावं ही मनाशी खुणगाट बांधली असेल, त्यावेळेला नेमकी त्याची काय कारणं होती? शेतीऐवजी आपण म्हैस पालन करावं असं आपल्या मनामध्ये का आलं हे आपण सुरुवातीला आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया.
2: शेती म्हणजे शेतीला एक जोडधंदा म्हणून म्हशी पालनाचा आपण एक व्यवसाय म्हणून सुरुवात केली. पहिल्या ती एक 4-5 म्हशी घेतल्या. 4-5 म्हशी घेतल्याच्या नंतर थोडे थोडे वाढत वाढत आता सध्या माझ्याकडे 15 म्हशी आहेत.
0: सतीशजी, आता आपण सांगितलं की शेतीला एक जोड व्यवसाय असावा किंवा जोडधंदा असावा म्हणून आपण या म्हैस पालनाकडे वळाला. किती वर्षांपासून आपण या म्हैस पालनामध्ये आहात आणि आत्ता आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण सांगितलं की 15 म्हशींचं व्यवस्थापन आपण करता, तर हे व्यवस्थापन करत असताना अनेक आपले शेतकरी बांधव जे आहेत ते गाई पालन करतात, मात्र आपण म्हैस पालन करावं, त्या माध्यमातून दूध निर्मिती करावी, हा जो आपण विचार केला त्या पाठीमागची नेमकी कारणं काय होती? गाईऐवजी म्हैस का?
2: गाईऐवजी म्हणजे म्हैस का? म्हणजे असं म्हशीला आहे ना मेंटेनन्स थोडा कमी, जे बाबा म्हशीला काही अडीअडचणी येत नाहीत. गायांना काय होतं, दुखणे भाणे येतात ना, त्याच्यामुळं आपण कमी खर्चामुळं म्हशी हे केलं.
0: आता म्हैस पालन करत असताना म्हशींचं योग्य व्यवस्थापन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये मग गोठा असेल, त्यांचं पाण्याची व्यवस्था असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपण हे गोठ्याचं नियोजन कसं केलं ते आपण सुरुवातीला सांगूया.
2: आता आहे ना म्हणजे एक 40 फुटाचा गोठा बांधवला आहे आपण, त्याला पत्रे जो जो आहे ना 14 पत्रे येतं, खाली दावण कोबा काड्या बिड्या दावणी म्हणजे व्यवस्थित सारं केलं आहे. आणि मग तिथून मोर 4 म्हशी आता 15 म्हशी माझ्याकडे झालेल्या आहेत.
0: आता आपण गोठ्याच्या व्यवस्थापनाविषयी सांगितलं, आता आपण थोडंसं या म्हशींच्या चाऱ्याचं असेल किंवा पाण्याचं नियोजन कसं असतं त्याविषयी सांगूया.
2: चाऱ्याचं असं आहे माझ्याकडे, सकाळच्या बरे 10 झाल्याच्या नंतर मी एक टाईम सकाळची आपलं कुट्टी काढून देत असतो. परत 5 आहे ना खोराक आणि परत त्यावेळेस बी कुट्टीचा एक टाईम देतो. असे दोनदा इळातून दोनदा चारा देत असतो. पाण्याचे 2 पाणी बी
0: म्हणजे अशा पद्धतीने आपण ही व्यवस्थापन करता. आता या 15 आपण सांगितल्या की आपल्या गोठ्यामध्ये आहेत, आता आपल्याकडे किती दूध आपण निर्मिती करताय आणि हे दूध आपण नेमकं कसं त्याची विक्री करताय, डेअरीसाठी देताय की आपण घरोघरी जाऊन हे दूध वितरित करताय, त्याविषयी काय सांगणार?
2: आता सध्या दूध आपल्याकडे 80 लिटर दूध आहे. आपण डेअरीलाच घालतो, मी एकरी पाठवू आणि ते साधारण मला 55-56 रुपये बाजार पडतो. रोजचे काही नाही केले तरी 3.5

0: 4000 रुपये माझे होतात.
1: आता कोणतंही पशुधन असेल तर त्यासाठी जे पशुखाद्य आपण देत असतो ते देखील देणं फार महत्वाचं आहे. तर हे पशुखाद्य देत असताना आपण त्याचं व्यवस्थापन कसं करता? कारण बऱ्याचदा आपण शेतकऱ्यांच्या कडून ऐकतो की हे पशुखाद्य किंवा बाकीचा जो खर्च आहे तो खूप वाढतो आणि त्यामुळे मग आपल्याला तो दुग्ध व्यवसाय परवडत नाही. तर आपले अनुभव नेमके कसे आहेत ते सांगूया.
0: सरकी पिंड साधारण एका म्हशीला मी 2 किलो देतो आणि वालीस 1 किलो असं मिळून 3 किलो एक टायमाला देतो. हां, तर दोन्ही टायमाचं 6 किलो खुराक घालतो मी एका म्हशीला.
1: सतीशजी, आपण सांगितलं की पशुखाद्याची गरज आहे, त्या माध्यमातून दूध निर्मिती मोठ्या प्रमाणावरती होत असते. आता हे सगळं दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना किंवा हे म्हैस पालन करत असताना आपल्या गोठ्यातील जनावर आपण कधी नवीन खरेदी करून आणत असताल किंवा आपल्या गोठ्यातून ती इतर ठिकाणी विक्री करत असताल, तर एक आपण इतर शेतकरी बांधवांना सांगूयात की आपला एखादा नवीन शेतकरी बांधव हा व्यवसाय करत असताना ज्यावेळेला नवीन जनावराची किंवा नवीन म्हैस खरेदी करण्यासाठी बाजारात जातो त्यावेळेला त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींकडं त्या जनावरामध्ये पाहणं गरजेचं आहे, तर तो यशस्वी आपण व्यवसाय करू शकू.
0: म्हैस घेताना ना मोर्रा जातीचीच घेतली पाहिजे. त्यातून यांना म्हैस घेताना असे खाली सडात एकदम व्यवस्थित पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, म्हशीचं का जे चमडं आहे म्हणजे कातळ आहे ते यांना एकदम पातळच पाहिजे. सीधी शेंगडी बी ना जागेव डोक्या म्हणजे अशी फिरलेलीच पाहिजे, लई मोठी शेंगाची बी नाही पाहिजे. साधारण म्हैस ना उच्ची पूर्वी बी चांगली पाहिजे, कोठा बी भरपूर पाहिजे तिला, अशी म्हैस पाहिजे. त्यांची जर शिवाय अडचण अशी काय भाऊ, एकदम किरकोळ म्हैस घेतली दूध बी कमी देते, चांगली म्हैस जातीतून मोर्रा जातीतून घेतली तर ती 100% 10 लिटर दूध देतेच.
1: अशा पद्धतीनं आपण वेळीच खबरदारी जर घेतली तर आपल्याला बाजारातून एखादी आपला तोटा होईल अशा पद्धतीची म्हैस असेल किंवा कोणतंही पशुधन असेल ते आपल्यापर्यंत येणार नाही आणि आपला जो आर्थिक तोटा होईल किंवा नुकसान होईल ते देखील आपण टाळू शकतो. सतीशजी, आता कार्यक्रमात अगदी शेवटी आपण नवीन तरुण बांधवांसाठी किंवा नवीन शेतकरी बांधवांसाठी या म्हैस पालन असेल किंवा कोणताही जोड व्यवसाय असेल त्या संदर्भात आपण काय आवाहन कराल किंवा काय त्यांना सल्ला द्याल?
0: साधारण नवीन तरुण पिढीच्या पोरांनी ना कामधंदा न करता हे व्यवसायाकडे वळालं पाहिजे. व्यवसाय करताना गाई करा, म्हशी करा, शेळी पालन करा, कोणचा व्यवसाय करा, चिकाटी आणि जिद्दीने केला पाहिजे. त्यातून आता समजा म्हशीचं तर मी सांगितलं भाऊ एकदम मेंटेनन्स, 0 मेंटेनन्स आहे म्हशीला. तसं समजा तुम्ही दुसरं गाई पाळल्या, गाई तर बी चांगली चांगल्या पद्धतीने व त्याच्यातून जित्रब चांगली घेतली, त्यांची चांगली चाऱ्या पाण्याची व्यवस्था चांगली ठेवली तर त्यातून बी 2 रुपये धंद्यातून भेटतात. जे आता समजा दुधाचं समजा गाई केल्यात का पहिले एकच गाई घ्यायची, त्याची थोडं समजा चांगले व्यवस्थित पालन करायचं, त्यातून मग समजावं दुधाचे 2 रुपये जे पैसे भेटतात त्यातून वाढ करण्याची वॉकआउट ठेवली तर 100% वाढ होतीच ना.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, म्हैस पालन या विषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेतलेला आहे. आपल्यासोबत होते मुक्काम बाळेवाडी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी बांधव सतीश वसंत सानप. सानपजींनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हैस पालन करत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे आपण बारकाईनं पाहणं गरजेचं आहे त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र तरी देखील या म्हैस पालनासंदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील, तर आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्या शंकांचं निरसन करू शकता. सतीश सानप यांचा मोबाईल नंबर आहे 76-65-21-59. नंबर पुन्हा एकदा 76-65-21-59. सानपजी, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण म्हैस पालन आणि दुग्धोत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट बाळेवाडी कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील पशुपालक शेतकरी सतीश वसंत सानप यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आठवण. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल ठिबक सिंचन याविषयी माहिती. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण आणि देखभाल याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद आणि जलसंधारण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हिमा

0: विद्यालय गणाचारी यांची मुलाखत. त्याचबरोबर आणखी एक मुलाखत या कार्यक्रमात ऐकू शकाल, संचार तंत्रज्ञान अर्थात ICTचं शेतकऱ्यांसाठीचं महत्त्व याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका श्वेता संपतराव कडू यांची मुलाखत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आपण नक्की ऐका. चला तर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांडके
1: आणि मी गौरव वने
0: आपल्या सर्वांचा निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत
1: नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटुळे. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 11 जून 2026 चा विषय आहे जमिनीचे आरोग्य माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे.
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74008440088.
4: 74008440088.
6: कमी वेळात जास्त नफा,
7: बस एका क्लिक वर कमाल हसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
9: जाणकार बना, सतर्क रहा.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना.
10: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

0: अल्वे गैस्ट्रो हील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
1: गैस्ट्रोस्कोपी कोरोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसेच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर
2: श्रोतेहो भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे
3: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला
4: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे रात्रीचे 8:05 होत आहेत आता ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंत्रात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलीमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे ATMs में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते

वर्षपर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, तर 2025-26 मध्ये वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं, तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्त्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे, असं ही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा, असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून

0: म्हणून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या प्रसारणात श्रोते आपलं पुन्हा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात रवींद्र जैन यांचं गीत. राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी संगीत रवींद्र जैन यांचं.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामधलं हे गीत होतं रवींद्र जैन यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कुसुमाग्रज यांची रचना अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात. ययाती देवे यांनी नाटकासाठी संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचं.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं शांता शेळके यांचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं पवना काठचा धोंडी या चित्रपटासाठी. आपण ऐकत आहात मिश्र संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात फाईज अनवर यांचं गीत. हे गीत गायलं आहे सोनू निगम यांनी आणि या गीतासाठी संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 8:35 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात भा. रा. तांबे यांची रचना, गायली आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुरेश पाडगावकर यांची रचना, सुरेश वाडकर यांच्या स्वरात. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 9:15 आता ऐकूयात समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम सुहाना सफर.

0: नमस्कार श्रोतेहो, आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयानं आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही, तुम्हारे सीने में सही. हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए.
0: यांचा जन्म 20 जुलै 1950 साली उत्तर प्रदेश मधल्या बारबंकी इथं झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते, त्यामुळे त्यांची सारखी बदली व्हायची. राजस्थानमधील अजमेर इथं त्यांचं शिक्षण झालं. नसीरुद्दीन शाह यांना लहानपणापासूनच नाटक चित्रपटाची अतिशय आवड होती, तसं ते चित्रपट बघायचे सुद्धा. पण त्यांनी मोठं होऊन डॉक्टर व्हावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. पण नसीरुद्दीन शाह यांना मात्र शिक्षणात फार काही रस नव्हता, त्यांना अभिनेताच व्हायचं होतं आणि हे त्यांनी वयाच्या 14व्या वर्षीच ठरवलेलं होतं. श्रोते हो, नसीरुद्दीन शाह यांना क्रिकेटची सुद्धा आवड होती. जर मी अभिनेता नसतो तर क्रिकेटर असतो असं ते नेहमी म्हणतात. श्रोते हो, नसीरुद्दीन शाह यांना शाळेतूनच हिंदी आणि इंग्रजी चित्रपट बघायला मिळायचे आणि ते बघून ते त्याची नक्कल सुद्धा करायचे. पण शाळेत असताना त्यांना कधीच नाटकात काम करायची संधी मिळाली नाही. नंतर मात्र त्यांनी शाळा बदलली आणि त्या शाळेत त्यांनी स्वतःच एक छोटंसं स्किट बसवलं आणि ते करून दाखवलं. अशा पद्धतीनं त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. श्रोते हो, नसीरुद्दीन शाह यांच्या वडिलांना नाटक चित्रपटात काम केलेलं आवडत नव्हतं, त्यामुळं ते नेहमी त्यांच्या विरोधात होते. पण नसीरुद्दीन शाह यांना मात्र अभिनयातच आपलं स्थान निर्माण करायचं होतं. म्हणून एके दिवशी स्वतःकडं असलेलं सामान विकून त्यांनी पैसे मिळवले आणि कोणालाही न सांगता ते मुंबईला निघून आले. त्यावेळी त्यांनी बराच संघर्ष पण केला, पण तरीसुद्धा त्यांना कोणत्याही चित्रपटात काम मिळालं नाही. अथक प्रयत्नानंतर अमन या चित्रपटात त्यांना एका शॉटपुरतं काम मिळालं. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या वडिलांनी पुन्हा बोलवून घेतलं. श्रोते हो, नसीरुद्दीन शाह यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबद्दल कळालं आणि त्यांनी तिथं जायचं ठरवलं. त्यांनी NSD मध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं, पण तरीसुद्धा त्यांचं दिसणं हे कोणत्याही हिरोसारखं नसल्यामुळं त्यांना लगेच काम मिळालं नाही. त्यांनी पुढं फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं, तसं त्यांनी घेतलं सुद्धा. तरीसुद्धा त्यांना चित्रपटात काम काही मिळालं नाही. पण श्रोते हो, त्याच दरम्यान चित्रपटसृष्टीत बरेच बदल घडत होते. त्यावेळी चरित्रात्मक चित्रपट बनायला लागले होते, ज्यांचे विषयसुद्धा वेगवेगळे असायचे. अशाच आर्ट चित्रपटातून नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. निशांत, आक्रोश, स्पर्श, मिर्च मसाला, जुनून, मंडी अशा काही आर्ट चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आणि हळूहळू त्यांचा अभिनय लोकांपर्यंत पोचला.
1: ये प्लास्टिक का कवर देख रही हो, ये हो या ना हो, इससे सिगरेट को कोई फर्क नहीं पड़ता. ठीक इसी तरह तुम इस फिल्म में हो या ना हो, किसी को कोई फर्क नहीं पड़ेगा.
0: श्रोते हो, नसीरुद्दीन शाह यांच्या चमकदार शैलीनं ते एक लोकप्रिय अभिनेते बनले. एक असे अभिनेते ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रत्येक प्रकारच्या पात्राला जिवंत केलं आणि प्रेक्षकांच्या हृदयावर संस्मरणीय छाप सोडली. 1980 साली आलेल्या हम 5 या चित्रपटापासून

यांच्या बॉलिवूडच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. या चित्रपटात गुलामगिरीला आपलं नशीब म्हणून स्वीकारलेल्या गावात बंडाचा आवाज उठवणाऱ्या तरुणाच्या व्यक्तिरेखेत नसिरुद्दीन शाह यांनी जीव ओतला होता. त्यानंतर जाने भी दो यारो चित्रपटात रवी वासवानी आणि नसिरुद्दीन शाह या जोडीनं अतुलनीय कॉमिक टायमिंग दाखवलं. श्रोते हो, नसिरुद्दीन शाह यांचा सर्वात गाजलेला चित्रपट मासूम. याच चित्रपटामुळं त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा झालं.

0: श्रोतेहो 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या कर्मा चित्रपटामुळं नसिरुद्दीन शाह यांना बॉलिवूडचे स्टार म्हणून ओळखलं जायला लागलं. पण या चित्रपटात आपली जागा निर्माण करणं यांना सोपं नव्हतं, कारण या चित्रपटात अभिनय सम्राट दिलीप कुमार सुद्धा होते. तरी पण या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचा ठसा चांगलाच लक्षात राहतो.
1: जीना चाहती है लेकिन इन कैदियों को तो यहाँ पे भेड़ बकरियां भी नहीं कुत्ते समझ के लाए हैं आप.
0: श्रोते हो 1987 साली आलेला गुलजार यांचा इजाजत हा चित्रपट नसिरुद्दीन शाह यांच्यासाठी यशाचा आणखी एक स्रोत बनला. भावनिक कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि अप्रतिम संगीत यामुळं इजाजत चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. एक व्यावसायिक अभिनेता म्हणून त्यांचा दर्जा आणखी वाढला. त्रिदेव सारखा सुपरहिट सिनेमा देऊन 90 दशकात नसिरुद्दीन शाह यांनी व्यावसायिक चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

0: श्रोतेहो, 2003 मध्ये नसिरुद्दीन शाह यांनी द लीग ऑफ एक्स्ट्रॉऑर्डिनरी जेंटलमेन या हॉलिवूड चित्रपटात कॅप्टन निमोची भूमिका साकारली होती. परदेशात सुद्धा नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याची ओळख जगभरात मिळवलेली आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला अ वेन्सडे चित्रपटानं नसिरुद्दीन शाह यांच्या अद्भुत अभिनयाची आणखी एक झलक दाखवून दिली.
1: मैं वो हूं जो आज बस और ट्रेन में चढ़ने से डरता है. मैं वो हूं जो काम पर जाता है तो उसकी बीवी को लगता है जंग पे जा रहा है, पता नहीं लौटेगा या नहीं.
0: त्यानंतरही त्यांनी आपल्या अभिनयात वेगळेपण आणलं. इश्किया, राजनीती, सात खून माफ आणि डर्टी पिक्चर सारख्या चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. श्रोतेहो, नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाची पावती देणारी आणखी एक भूमिका म्हणजे मिर्झा गालिब या मालिकेतली. खरं तर गुलजार मिर्झा गालिब यांच्यावर चित्रपट बनवणार होते आणि यासाठी त्यांनी अभिनेते संजीव कुमार यांना विचारणासुद्धा केली होती, पण ते काही शक्य झालं नाही. नसिरुद्दीन शाह यांची खूप इच्छा होती की ही भूमिका आपल्याला करता यावी, पण तो चित्रपटच नंतर बनला नाही. पण 1988 साली मात्र गुलजार यांनी मिर्झा गालिब यांच्यावर मालिका काढण्याचं ठरवलं आणि यासाठी त्यांनी स्वतःहूनच नसिरुद्दीन शाह यांना

0: विचारणा केली. कोणताही विचार न करता त्यांनी ही मालिका करण्याचं ठरवलं, ज्यात त्यांनी मिर्झा गालिब यांची भूमिका साकारलेली होती.
1: हा जिंदगी में मर्ग का खटका लगा हुआ, उड़ने से पेशतर भी मेरा रंग जर्द था. आह को चाहिए एक उम्र असर होने तक.
0: श्रोते हो, 1982 साली गांधी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 18 वर्षांनी कमल हसन यांनी हे राम हा चित्रपट बनवला, ज्यात नसीरुद्दीन शाह यांनी गांधींची भूमिका साकारली होती. त्यांच्या संतुलित अभिनयानं आणि अतुलनीय शैलीनं त्यांनी गांधींच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणला. श्रोते हो, चरित्र भूमिकेसोबतच नसीरुद्दीन शाह यांनी बऱ्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीनं पार पाडली. मोहरा चित्रपटात त्यांनी खलनायकाचा असा चेहरा दाखवला जो याआधी कोणीही दर्शवला नव्हता.
2: पिछले 2 साल से इस अंधे ने अपने काले चश्मे के पीछे छुपी आंखों से तुम्हारे हुस्न को पिया है.
0: त्यानंतर सरफरोश चित्रपटात सुद्धा एका कलावंताच्या भूमिकेत एक दहशतवादी अशी व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली होती.

श्रोतेहो नसिरुद्दीन शाह यांना खरी ओळख समांतर चित्रपटानं मिळाली. या चित्रपटातल्या स्मिता पाटील, शबाना आझमी, अमरीश पुरी आणि ओम पुरी सारख्या तज्ज्ञ कलाकारांसोबत काम करून कला चित्रपटांना एक नवी ओळख मिळवून दिली. निशांत सारख्या संवेदनशील चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी आक्रोश, स्पर्श, भवनी भवई, चक्र यासारख्या चित्रपटातून अभिनयाचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं. श्रोतेहो, नसिरुद्दीन शाह यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, पण 1987 साली भारत सरकारच्या पद्मश्री आणि 2003 पद्मभूषण तसंच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. आजही त्यांची अनोखी शैली आणि अभिनय कौशल्यामुळं त्यांना चित्रपटसृष्टीत आदराचं स्थान आहे. अशाच त्यांच्या उत्तम कलाकृती आपल्याला पुढंही पाहायला मिळोत हीच अपेक्षा. आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात इथंच निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: आपण ऐकत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 101 MHz FM बँडवरून. एक आठवण आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेल 02-41-242-3471 आणि 242-3672. या फोन नंबर्सवर फोन करा 11 जून 2026 रोजी 7:30 ते 8:00 आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. आकाशवाणी FM सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते, रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया लोकनाट्य कलयुगाचा वारा, सादर करते शाहीर बाबूसिंग राजपूत आणि सहकारी. लोकनाट्य कलयुगाचा वारा.

0: शाहीर सत्ययुग गेलं आणि आता हे कलियुग आलं नाही का?
1: होय सर्जेराव, या कलियुगात लोकांच्या नियती पार घसरून असत्याचाच बोलबाला चाललेला दिसतोय.
0: खरं आहे शाहीर ते. अहो, अशा या कलियुगाच्या फटक्यात स्वतः देव जरी सापडले तरी बिघडतील बघा.
1: तोच बघा आज घेऊया सुंदोपसुंदाची कथा.
0: म्हणजे उर्वशीच्या पायी मारामारी करून मरतात त्याच भावांची कथा नाही का शाहीर?
1: होय, एकनाथी भागवतामधली. सुंद म्हणाला उर्वशी सोबत मीच लग्न करतो, तर उपसुंद म्हणाला तिच्याशी मीच लग्न करतो.
0: मग त्यांच्यात झाली हानामारी आणि दोघही
1: प्राणास मुकले आणि त्यांचे आतृप्त आत्मे इच्छापूर्तीसाठी अवकाशात भटकू लागले.
0: बरं मग पुढं काय झालं हो?
1: अहो, पुढं काय घडलं ती शायरांची कल्पनाच वगातून घेऊया. ऐका,

0: नारायण
1: राम राम राम राम राम राम
0: काय रे मारती
1: हा
0: अरे नमस्कार न घालताय निस्त राम राम राम राम काय लावलंय आस
1: आहो नारद मुनी
0: हा
1: तुम्ही तरी मला कंदी नमस्कार घातलाय काय नमस्कारा परती नमस्कार होत असतो या समजलं
0: अरे भेटी परत तू नमस्कार घालतोय आज म्हणून म्हणलं पण आज असा एकदम तर्कटीला का आलायस कुणाशी भांडण झगडा झालाय का
1: भांडण झगडा अहो सारी देव पार्टी शेडपट झाली आहे शेडपट हित कशाचा आलाय भांडण आणि झगडा उबग आलाय बघा मला या स्वर्गाचा उबग
0: उबग
1: नाही तर काय
0: का रे बाबा
1: अहो हित काय आहे रोज तेच ते दिवसातनं तीनदा असण्यान
0: असं होय
1: चारदा ध्यान आणि एकदा जेवण आणि ते बी त्या अमृताचं खाऊन खाऊन त्वान कसं निचव पडलं बघा असं वाटतं या कंच्या तरी नवलपरी दुनियात जाऊन राहाव
0: अरे असली नवलपरी दुनिया म्हणजे खालती दिसत्या नव
1: हा
0: ती पिरथवी आहे
1: असं होय
0: तिथं व्हटला सनिमा कॅबर समद समद काही आहे
1: हे सनिमा कॅबर काय बांगडाय हो
0: मारती रामानं तुझ्याकडून निस्ती सेवा करून घेतली आहे बघ सेवा आणि तुला ठेवलंय येडपट
1: येडपट
0: नाही तर काय
1: आणि तो कसा हो
0: अरे तू त्याच्यासाठी लढाय केल्यास
1: हा
0: पर्वत उचलले
1: हा
0: सेतू बांधला
1: हा अक्षी खरं आहे
0: पण तुझ्या जीवाचा त्यानं काही विचार केला आहे का
1: म्हणजे
0: त्याला लवकर दोन पोरं आहे ती तुझ्या मागं आहे का कुणी अरे मारती तुझं लगीन करून दिलं असतं तर तुला नसती का एक दोन लेकर
1: आहो चांगले करो आणि 100 असते की ही तर स्वर्गात कुठं कुटुंब नियोजन आहे
0: अरे पण बायकोच नाही तर लेकर कुठून
1: हा ते बी खरं आहे म्हणा
0: मारती मला बी त्या एका देवानं म्हणलं नाही का नारदजी ही सोयरीक तुम्हाला आणली
1: आर आर आर आर आर उघड्यापाशी नांगडं गेलं नारदजी अख्ख्या देवानी आपल्यावर हा अन्यायच केला की हो
0: पुरता सूड घेतलाय पण मारती
1: हा
0: चला आपण त्या नवलपरी दुनियेत
1: बर
0: धरतीवर जाऊ
1: हा
0: तिथं हाऊस माऊज लगीन सार सार काही करू
1: ठीक आहे चला की पण काव नारद मुनी अहो या अवतारात
0: छा छा छा छा अरे असल्या भिकार अवतारात कोण जाते पृथ्वीवर ही धोती आणि कुडता मला आणि हे बघ तुझ्या अंगावर सफारी
1: वा वा वा झाक दिसतात की आपल्याला
0: बेस झालं की
1: वा
0: चल घे उडी ढगावरण आणि उतर खाली अरे जे देवासनी जमलं नाही ते सारं या मानवानं केलं हे तेच तुला दावतो चल आता

0: वाह मुनी साहेब
1: बोला की
0: खरच किंवा किती सुधारलेली लोक आहेत या जगातली.
1: हां पटलंय ना आता.
0: वा
1: अरे देवानं एकदा जलमाला घातलंय का माणूस जलमभर माणूसच राहतोय. आणि बाई बाई पण जलमभर बाईच. पण आता बघितलंय ना तू.
0: होय होय इथं माणसाला बाई करता येते आणि बाईला बुवा कमाल आहे बुवा.
1: मारती हे सारं सुधारलेलं तू बघितलंस. चल आता बिघडलेले नमुने बी तुला धावतो.
0: असं चला तर ती बी पाहायलाच पाहिजे.
1: अरे अरे अरे थांब की काम मरतोय आज. अरे थेट मोटार खाली जात होतास की.
0: अहो ती डबल ताळी असल्यानं मला वाटलं माडीच आहे का.
1: ए मारुती
0: हा
1: तू आता डाव्या हाताने चल बघू.
0: डाव्या हाताने.
1: हा म्हणजे अपघाताची भीती राहणार नाही.
0: पण नारदजी हे हाताने चालणं मला नाही जमायचं. बघा मी आपला पायानाच बरा चालतो की.
1: अरे हाताने नव्ह
0: मग
1: कडन कडन.
0: असं होय मग डाव्या सुलपानं म्हणा की राव. चला अब ब ब ब ब ब ब नारदजी अरे काय गर्दी हो ही. अहो ही माणसं आहेत की मुंग्या.
1: अरे म्हणून तर हिला कुटुंब नियोजन सुरू आहे समजला.
0: हा ते बी खरं आहे म्हणा. अहो नारदजी
1: हा
0: तो बघितला का बूट. अहो बूट भीमाचा नाही तर कुंभकर्णाचा इसरला असर बघा.
1: अरे म्हातारीचा बूट म्हणत्यात त्याला म्हातारीचा.
0: असं
1: चल चल अजून लई नमुने दावायचे आहेत तुला. चल की.
0: अहो मुनी साहेब हे समज बघून डोळं निवलं की. पण पोटात भुकनं काव काव झाली आहे बघा.
1: अरे मी त्याच पाट्या बघतोय की. खानावळ अशी पाटी दिसली का आपण जेवूया.
0: बर
1: मारती
0: हा
1: अरे ती बघ. अरे ती बघ की पाटी अन्नपूर्णा अमृत खानावळ. चल की आत आणि घे पाट भर खाऊन.
0: नग नग नग अमृत खानावळ म्हणजे इथं अमृतच मिळणार की. मला नग असलं जेवण. चला की दुसरीकडे.
1: हा ठीक आहे चल की. अरे ती बघ. अरे ती बघ की पाटी.
0: हा चित्री वित्री दिसती या. शेरे पंजाब खानावळ वास्तर लई खरपूस येतोया. चला की.
1: अरे अरे थांब. अरे मारती अरे थांब ही खानावळ आपल्या लायक नाही.
0: अहो खानावळ आपल्या लायक नाही का आपण नालायक आहोत.
1: अरे हित मटन बिर्याणी मिळती या. अरे मांसाहार खाना आहे त्यो.
0: मग असं ना. अहो खात्यात म्हणूनच लावली ना खानावळ.
1: मारती कसं सांगू तुला. चल बघू पुढं याच्यापेक्षा चांगलं जेवण मिळतं या. अरे चल चल की.
0: अहो ढकिलता का. चलतो की. अहो नारदजी
1: हा बोला.
0: बघितलं का.
1: काय ते
0: या गल्लीला बायाच बाया दिसत्यात. चला की.
1: अरे थांब. अरे थांब की.
0: हा
1: या गल्लीला जाऊ नगस.
0: अहो आपल्याला लगीन करायचं आहे ना.
1: अरे असल्या बाया संगत लगीन करीत नसत्या. अरे लई वंगाळ बाया त्या.
0: अहो हा काय छळ मांडलाय माझा. खाना मिळतो तर लायक नाही आणि बायको मिळतीया तर वंगाळ आहे. हीच का हाऊस मौज लावली आहे माझी.
1: अरे मारती कसं पटवून सांगू तुला. मारती
0: हा
1: ती बघ की. अरे ती बघ केळीवाली.
0: हा
1: दिसतेय ना.
0: होय
1: आधी पोटाचं बघू.
0: केळीवालीच आहे बघा. बोलवा तिला.
1: ठीक आहे. अहो बाई. अहो केळीवाली बाई.
2: आले आले.
0: वा वा वा सुंदर.
2: कोण रा
1: केळ केळ. आ हा हा हा पिवळी धम्मक आहेत की.
2: अस अस बोला किती किती केळं देऊ.
1: द्या की दोन दोन. अहो बाई ह्याला द्या दोन आणि माझ्या मोर ठेवा पाटी.
2: बरं बरं ही घ्या तुम्हाला दोन. पहिलवान तुम्ही पाटीतनं केळ घेऊन का.
1: काही हरकत
2: मी मोजीत राहते.
1: बर. अरे मारती अरे जरा दमानं खा की.

0: बाई लय जोरदार।
1: बर बर पाहुण तुमच्या दोन केळाचं 25 पैसे द्या आणि पैलवान तुम्ही अख्ख्या पाटीचं 25 रुपये द्या।
0: पैसे आणि रुपये अहो काय भांगड आहे।
2: अहो बाई पैसे ना रुपये कुठून द्यायचा। आम्ही आशीर्वाद देत असतो आशीर्वाद।
1: ए मेल्या सटव्या आशीर्वाद।

0: पोट भरतो भैर केळ खाल्लं त्याचे पैसे काढा पैसे नाहीतर पोलिसात देईन.
1: अहो पण आम्ही कधी पैसे पाहिलेलंच नाही.
0: वार माकडा तुम्ही कधी पैसे पाहिलीच नव्हती तर मग केळ खाल्लीच कशाला. आणि तू आता मेल्या साला सगळं खाल्लीत की मुकाट पैसे काढा नाहीतर तुमची कापडच काढून घेते.
1: अहो नका बाई.
2: अहो बाई तुम्हासनी आशीर्वाद नको आणि कापडच लागत असत्या तर घ्याच्या मारत्याची काढून.
1: वार मर्दा म्हण घ्या की या मारत्याची काढून.
2: अरे तुला लंगोटावर राहण्याची सव हाय.

0: नको आणि कापडच लागत असत्या तर घ्या त्या मारत्याची काढून.
1: वार मर्दा म्हण घ्या की या मारत्याची काढून.
0: अरे तुला लंगोटावर राहण्याची सव हाय.
2: पण मला दोघांची कापड लागत्याल समजलं.
0: दोघांची बाई मग असं करा.
2: कस
0: त्या दूरच्या आमराईत एकांती चला तिथं देतो की आम्ही कापड काढू.
2: हरकत नाही चला.
1: रामा रामा रामा या नारद्यानं स्वर्गातून इथं आणलं कशा पायी आणि कापड काढून द्यायची पाळी आली आहे बघा.
2: म्हणजे तुम्ही स्वर्गीचा देव का काय
0: होय.
2: बया बया बया बया मला खरं सांगा बाई तुम्ही देव असल्याचं पटलं तर केळाचं पैसे सोडून दे आणि तुम्ही कशा पायी आला असा त्या कामी बी पड.
1: मग आधी मी सांगतो की
3: अग मारोती म्हणत्यात मला अग

0: काय रे ये माकडा, मी तुला ही दुनिया दावली आणि तूच माझ्या मोरला ताट वडतोयस, होय ना? ते काय नाय, हिच्या बरोबर मीच लगीन करणार.
1: म्हणून हिच्या संग मीच लगीन करणार.
0: अहो बाई, अहो तुम्ही सांगा ना, आमच्या पैकी कुणाशी लगीन करणार ते?
2: मी सांगू भाई?
0: हो सांगा पाहू.
2: मला भाई लाज वाटते.
0: का पण?
2: मला की नाही, मला की नाही.

0: आता आली का नाही पंचाईत? बाळ मारुती, ए पवन सुता हनुमंता, अरे हिच्याशी लगीन करायचा मौका मला दे की र।
1: छा छा छा छा, आओ मुनी, तुमची केस पिकली, कमरची कमान झाली, तुम्ही कशाला या फंदात पडता?
2: अहो ब्रह्मचारी देव,
1: बोला,
2: तुम्ही दोघं बी असं करा।
1: कसं करा?
2: तुम्ही तप करून विष्णू देवासनी पर्सन करा, आणि ते सांगतील त्याच्याशी मी लगीन करीन।
1: हा ते बी ठीक आहे म्हणा, पण बाई आम्ही डोळं लावून घेतल्यावर तुम्ही खसकू नका की इकडच्या इकडं।
2: अहा मी कुठं जाणार नाही, आटपा लागा की तपाला।
3: राम राम राम राम राम राम।
4: वत्सांनो डोळे उघडा, मी स्वयं विष्णू तुमच्या तपाला प्रसन्न झालो आहे, मागा काय पाहिजे तो वर मागा।
0: भगवंता या बयशी माझं लग्न व्हावं एवढाच मला वर द्या।
1: थांबा देवा, याच बयशी माझं लग्न व्हावं हाच वर मला द्या।
4: अरे पण कोणत्या बयशी लग्न करणार ती तर दाखवा।
1: आत्ता इथं होती की? अग बये का उगी जीव टांगणीला लावलायस, ये लाजू नगर
0: ये ये बघ की देव प्रसन्न झाले, विचार की त्यांना कोणाशी लगीन करायचं ते।
1: उर्वशी तू?
2: होय मी उर्वशी तुमची केळेवाली आहे।
4: तुम्ही या कलियुगात येऊन कुठवर वाहवत जाता हे पाहण्यासाठी मीच तिला तुमच्या पाठोपाठ पाठविले आहे।
1: हे नारायणा आम्हाला क्षमा करा।
0: देवा आम्ही या कलीच्या फटक्यात कसे सापडलो हे समजलेच नाही।
4: नारदजी आणि हनुमंता, तुमच्या राशीला शनी आला होता, त्यात सुंदोपसुंदाचे अतृप्त आत्मे तुमच्या देहात शिरले होते, त्यामुळे तुमची वृत्ती भ्रष्ट झाली होती।
1: भगवंता या निमित्ताने आम्ही हे कलियुग पाहिलं, येथे रोज चोऱ्या मारामाऱ्या खून दरोडे बलात्कार होत आहेत, लोक नीतीभ्रष्ट वागत असून देव दुर्लभ अशी ही भारतभूमी पापी व दुष्टांची

0: त्याच्या भराने जर्जर झाली आहे.
1: नारायणा, या पृथ्वीवर सुख आणि शांती नांदण्यासाठी आता कलियुग संपून सत्य येऊ गाणावं अशी आमची प्रार्थना आहे.
2: ठीक आहे, चला आपण सारे स्वर्गात जाऊया व तेथून पृथ्वीकडे सत्ययुगाचा वारस

कलियुगाचं वारा हे लोकनाट्य आपण ऐकलेत. सादरकर्ते होते शाहीर बाबूसिंग राजपूत आणि सहकारी. आपण ऐकतात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता ऐकूयात रजनीगंधा.

श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सचिन देव बर्मन यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. सुजाता या चित्रपटासाठी संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं शकील बदायुनी यांचं. नौशाद यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता दीदार. श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात कैफी आझमी यांचं गीत. गुलाम मोहम्मद यांचं संगीत आहे, सुरैया यांचा स्वर, क्षमा या चित्रपटासाठी.

0: साहिल उद्यानवी यांचं गीत आपण ऐकलं. जाल या चित्रपटासाठी स्वर होता हेमंत कुमार यांचा आणि संगीतकार होते सचिन देवबर्मन. श्रोतो, रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिल उद्यानवी यांचं गीत. संगीतकार पुन्हा एकदा सचिन देवबर्मन आणि चित्रपट आहे प्यासा.
1: Yeah.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. रवी यांचं संगीत आहे काजल या चित्रपटासाठी. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. रात्रीचे 10:25 होत आहेत. आता ऐकूयात केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. आज भाग 5, महिला सशक्तीकरण.